शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटा बदल हा एक मोठ्या यशाचा भाग आहे. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिम्मत पाहिजे. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. प्रयत्न यशस्वी होत अथवा अयशस्वी होत, कार्याची प्रशंसा हो अथवा न हो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा विरोधक देखील सन्मान करू लागतात.

श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. आज 26 जुलै. हा दिवस भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वात मोठा आणि अभिमानास्पद दिवस मानला जातो. कारगिल विजय दिन. 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय यशस्वीरित्या पूर्ण करून कारगिलच्या बर्फाच्छादित शिखरांवर तिरंगा फडकवला होता आणि घुसखोरांना कंठस्नान घालून विजय मिळवला होता. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अमर जवानांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा ऐतिहासिक 27वा कारगिल विजय दिन आहे. आज जागतिक साहित्य संगीत आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचा जन्मदिवस आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ, जगप्रसिद्ध आयरिश नाटककार, समीक्षक आणि साहित्यिक. त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार आणि ऑस्कर पुरस्कार अशा दोन्ही सर्वोच्च सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या लेखणीने जागतिक साहित्याला एक नवी दिशा दिली. मिक जॅगर, जगप्रसिद्ध द रोलिंग स्टोन्स या रॉक बँडचे मुख्य गायक आणि संगीत क्षेत्रातील एक अद्भुत नाव. आज त्यांचा 83वा वाढदिवस आहे. जुगल हंसराज, बॉलिवूडचे अभिनेते आणि दिग्दर्शक, ज्यांनी मासूम चित्रपटात बालकलाकार म्हणून आणि पुढे मोहब्बते चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा तो अजरामर आणि ऐतिहासिक विचार जो आजही तरुणाईच्या गळ्यातला ताहीत आहे. मी एकतर तिरंगा फडकवून परत येईन, नाहीतर त्या तिरंग्यात गुंडाळून शहीद होऊन परत येईन, पण मी परत नक्की येईन. हा विचार आपल्याला शिकवतो की आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि अथांग धैर्य हे कोणत्याही संकटापेक्षा नेहमीच मोठं असतं. आणि आजची बोधकथा, 1999 कारगिल युद्धाची वेळ होती. शत्रूने फसवणुकीने कारगिलच्या अत्यंत उंच आणि कठीण अशा तोलोलिंग आणि .4875 या शिखरांवर ताबा मिळवला होता. खालून वर चढणाऱ्या भारतीय सैनिकांवर गोळीबार करणं शत्रूसाठी सोपं होतं. ही मोहीम अशक्यप्राय वाटत होती. या मोहिमेची जबाबदारी एका 24 वर्षाच्या तरुण आणि तडफदार कॅप्टनवर सोपवण्यात आली, ज्यांचं नाव होतं विक्रम बत्रा. त्यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्व करताना अत्यंत अधर्म शौर्य दाखवलं. जेव्हा त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने त्यांना विचारलं की तुमचा कोड वर्ड किंवा यशस्वीतेचा संदेश काय असू शकतो, तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा हसले आणि म्हणाले, ये दिल मांगे मोर, म्हणजेच माझं मन अजून विजयासाठी भुकेलेलं आहे. अत्यंत कठीण चढण आणि ऊन तापमान आणि समोरून येणारा तोफगोळ्यांचा सामना करत करत कॅप्टन बत्रा यांनी शत्रूचं बंकर्स उद्ध्वस्त केलं आणि एका जखमी सहकार्याला वाचवताना त्यांना शत्रूची गोळी लागली. रक्ताच्या थरोळ्यात पडलेले असताना सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत त्यांनी त्या शिखरावर तिरंगा फडकवला. ते शहीद झाले, पण त्यांच्या या शौर्याने संपूर्ण भारतीय सैन्यात असा जोश भरला की भारताने कारगिल युद्ध जिंकलं. तात्पर्य हेच, आज सुट्टीच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षितपणे चहाचा आस्वाद घेत आहोत, तेव्हा तो आनंद आपल्याला या वीरांच्या बलिदानामुळे मिळालेला आहे. संकट कितीही मोठी असली तरी जर मनात कॅप्टन बत्रांसारखी ये दिल मांगे मोर म्हणजेच आणखी प्रयत्न करण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर आपण आयुष्यातल्या कुठल्याही आव्हानाला पराभूत करू शकतो, हो ना. आज 26 जुलैचा हा दिवस आपल्याला शिकवतो की खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात किंवा ग्रहात नसते, ती आपल्या मनात आणि आपल्या देशाप्रती असलेल्या आदरात असते. जर आजच्या या सुंदर रविवारी आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यातून 2 मिनिटं काढून कारगिलच्या शहीदांचं स्मरण केलं, आपल्या मुलांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजवले आणि एक जबाबदार नागरिक बनवण्याचा संकल्प केला, तर यापेक्षा शुभमुहूर्त दुसरा कुठला असू शकत नाही. विचार शुद्ध ठेवा, कारण ज्या दिवशी आपण आपल्या देशाचा मातीचा आदर करतो तो प्रत्येक दिवस स्वतःहूनच शुभ असतो. चला तर मग, आज 26 जुलैच्या ऐतिहासिक रविवारी मनात कारगिलच्या वीरांचं शौर्य आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांचा अथांग आत्मविश्वास बाळगून आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करूया. आपल्या सैन्याला तिरंग्याला मानाचा मुजरा करूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत. शुभदिन आयोरे.

0: कृष्ण हरी। नमस्कार श्रोते हो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो। वास्तविक त्या शरीरात आपण राहतो। आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे। शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो। तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही। मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे। शरीराला जसे रोग पोखरतात, तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्या पायी जीव हैराण होतो। आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे।
1: 26 जुलै श्रीराम समर्थ साधन चतुष्टय। कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनाचा पाया घालावा लागतो। शास्त्राने 4 प्रकारचे साधनं सांगितले आहेत। प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा। अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे। नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी, हे दुसरे साधन होय। आपले मन बाह्य विषयाकडे धाव घेते, तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे। आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे। गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा। खर्च विषयात न मानता संतोषाने राहावे, हे तिसरे साधन होय। शेवटी, भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी। ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल। ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते। पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे। मनामधली कामवासना पूर्ण गेली पाहिजे। मोहाला बळी पडता कामा नये। नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे। जनावरे देखील आपापला प्रपंच करतातच। मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते। सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही। खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे। त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही। प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत। भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे। रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते। म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू, यासाठी त्याच्या नामाची गरज आहे। प्रपंचाची तरा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच तुझ्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते। म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे। प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे। शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरावाईत जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे। जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे। नाम घेण्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका। अति प्रेमाने नाम घ्यावे। नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत। जानकी जीवन स्मरण जय जय राम।
0: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत। त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय। भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे।

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: കൃഷി സന്ദേശ്.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मोसंबी एक महत्त्वाचं फळपीक आणि अधिकाधिक उत्पादन घ्यायचं म्हटलं की त्याच्यात अडथळे येतातच. तसं मोसंबी पिकामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये फळगळ ही मोठ्या प्रमाणात आढळते आणि फळे मोठ्या आकाराची झालेली असतात यावेळेस. आणि अशा मोठ्या फळाची जर का गळ झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता वेगळं सांगण्याची गरज नाही. नैसर्गिक कारणाव्यतिरिक्त देठाच्या इजामुळं, अनेक रोगामुळं, फळमाशीमुळं, फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगामुळं फळं पिवळी पडतात, सडतात व गळतात. तर मग हे सगळं जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, तर त्याच्याविषयी थोडंसं उहापोह करणं गरजेचं असतं. ते समजून घेणं गरजेचं आहे की मग का अशा प्रकारची गळ होते. तर अनेक कारणामुळं फळगळ होते. झाड जर रोगग्रस्त असेल, कीडग्रस्त असेल, दुखापत झालेली असेल तर त्याच्यामुळं गळ होते. झाडामध्ये ऑक्सिजन व संजीवकाचं असंतुलन निर्माण जर झालं, ज्याला कर्बनत्र गुणोत्तर म्हणतो आपण, त्याचं असंतुलन झालं तर त्याच्यामुळे फळगळ होते. सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता व झाडाची उपासमार असेल तरी मोसंबीची फळगळ होऊ शकते. पाण्याचा ताण किंवा अतिरिक्त वापर जर झाला किंवा तापमानात जर चढउतार झाला, वातावरणामधील जे तापमान आहे त्याचा जर चढउतार झाला तर त्याच्यामुळे गळ होऊ शकते. ओलिताचं व्यवस्थापन अयोग्य पद्धतीने केलं तेही एक कारण फळगळीचं आहे. आंब्या बहाराची फळगळ जी होते मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, तर रस शोषणारे पतंग जे असतात ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. तर ही काही महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे मोसंबीची फळगळ होऊ शकते. तर ही सगळी जर आपल्याला फळगळ होण्याची जर कारणं असतील तर आपण त्याच्यामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं असतं आणि त्या उपाययोजना जर केल्या तर आपण त्याची फळगळ थांबवू शकतो. विशेषतः जर आपण विचार केला तर फळातील रस शोषणारा करणारा जो पतंग असतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी फळगळ आहे ती होते. काय यावेळी फळ मोठ्या आकाराची असतात आणि नुकसान होतं. तर फळझाडावर फुलाची निर्मिती झाली की फुल बऱ्याच वेळ उमलत नाही, त्याच्यामुळे गळ होते. आणि बोराच्या आकाराची किंवा त्यापेक्षा मोठी जर फळं झाली ती पक्व होईपर्यंत वाढ झालेली फळे देखील कधी कधी गळून पडतात. मग हा जो फळातील रस शोषण करणारा पतंग आहे याच्यापासून मोठ्या प्रमाणात जर आपल्याला नुकसान जर टाळायचं असेल तर काही उपाययोजना कराव्या लागतात. त्याच्यामध्ये प्रकाश साखळ्याचा उपयोग जो आहे तो महत्वाचा आहे. रात्र बागेमध्ये अधूनमधून 100 वॅटचे जे बल्ब आहेत ते लावले पाहिजे. त्याच्याखाली केरोसिन किंवा कीटकनाशकयुक्त पाणी असलेलं पसरे भांडणं ठेवलं तर विद्युत प्रवाह नसल्यास गॅस पद्धतीचा जो आकार वापर करता येईल आणि पतंग प्रकाश झुताकडे आकर्षित करून आपल्याला जे आहे ते त्याच्यामध्ये धडक देतात आणि भांड्यातील पाण्यात पडतात. पतंगांना आकर्षित करण्याकरता किंवा मारण्याकरता आमिषाचा सुद्धा वापर केला जातो. त्याच्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम गूळ आहे, 200 मिली मॅलॅथिऑन आहे, हे मिसळून आमिषाचं द्रावण तयार करतात. आणि साधारणतः 250 मिली द्रावण मोठं तोंड असलेल्या डब्यात झाडू टाकून ते झाडावर अधूनमधून टांगतात. या पतंगाच्या अळ्या गुळवेल जे आहे फळातील शोषण करणारा पतंग, ज्याचा उल्लेख केला आपण मोसंबीवर गळ होते त्याच्यामुळे, तर गुळवेल आहे, वासनवेल आहे किंवा आणखीन काही तण आहे त्याच्यावर त्याची उपजीविका होते याच्या अळ्यांची, तर त्याचा आपण नायनाट केला पाहिजे. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साधारणतः ओलसर कचरा अधूनमधून जाळून बागेत धूर करायला पाहिजे. एकंदर जर एकीकृत उपाययोजना जर केल्या आपण, ज्याला एकीकृत व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार म्हणतो, तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मोसंबीतील जी फळगळ आहे ती आपण थांबवू शकतो. विशेषतः फळातील रस शोषण करणारा पतंग जे आहे त्याच्यासाठीच आपण बऱ्याच प्रमाणामध्ये प्रतिबंध करू शकतो. तर ही जी अनेक कारणं आहेत ती आपण समजून घ्यावी, शासनाच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करावा, असाच एक चांगल्या प्रकारचा संदेश मी देईल. अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राच्या उद्यान विद्या शाखा आणि पीक संरक्षण शाखेशी आवश्यकतेनुसार संपर्क करावा. नमस्कार.
1: कृषी संदेश.
3: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
4: चमत्कार. आपण भारतीय लोक चमत्कारावर फार विश्वास ठेवतो. काहीतरी चमत्कार घडावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं. चमत्कार म्हणजे अद्भुत घटना, निसर्गाचे नियम किंवा कार्यकारण भाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत अशा घटनांना अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक म्हणतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद वा विवेकवाद यांच्याद्वारे ज्या घटनांची संगती लागत नाही अशा घटनांना अद्भुत म्हणतात. देव, असुर, राक्षस, भूतपिशाच्य, जादू, मंत्र, साधना, देवतांची आराधना, मंतरलेले गंडे दोरे, ताईत, मणी किंवा अन्य भौतिक पदार्थ, मंतरलेली राख किंवा पाणी इत्यादीकांच्या ठिकाणी अघटित घटना निर्माण करण्याची शक्ती आहे असा विश्वास जगातील सर्व जातीत आणि जमातीत कमी जास्त प्रमाणात आढळतो. निसर्गावर ताबा किंवा विजय मिळवल्यानं अशा घटना घडतात असं मानलं जातं. यज्ञ, होमहवन, पूजा, सिद्धमंत्र, तपश्चर्या, इष्टदेवाचा अनुग्रह, ईशकृपा इत्यादीकांना देव, असुर, भूत, पिशाच इत्यादीकांचं सहाय्य मिळतं आणि त्यांच्या योगानं योग्य, हितकारक वा अहितकारक घटना घडतात असं मानण्यात येतं. सूर्याला जागच्या जागी स्थिर करणं, वादळ उठवणं किंवा थांबवणं, पर्जन्यवृष्टी करणं, नदी पिऊन टाकणं, रोग उत्पन्न करणं किंवा थांबवणं, आशीर्वादानं मृत व्यक्तीस जिवंत करणं किंवा जिवंत व्यक्तीस शापानं किंवा मंत्राधिकानं मृत्यू आणणं, शेती नापीक करणं, निरनिराळी रूपं धारण करणं, स्त्रीला पुरुष किंवा पुरुषाला स्त्री करणं, अधांतरी आकाशात संचार करणं, अदृश्य होणं, दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखणं अशा प्रकारच्या घटना म्हणजे चमत्कार होय. काही धर्मग्रंथात अशा चमत्कारांना महत्व दिलं गेलं आहे. जगातील बहुतेक सर्व धर्मग्रंथात वा धर्माच्या इतिहासात चमत्कार वर्णिलेले आहेत. पुराणकथा, साधू संतांची आत्मचरित्र यातूनही असे चमत्कार आढळतात. हे साधू संत म्हणजे दैवी पुरुष म्हणून संबोधले जातात. त्यांच्या ठिकाणी अलौकिक शक्ती असते म्हणून असले चमत्कार ते करतात असा समज समाजामध्ये रूढ आहे. जादूविद्या मानवजातीच्या आदी

0: तथागता असित मुनीच्या भविष्यवाणीने तू बनणार होतास चक्रवर्ती सम्राट, किंवा विश्वाला आपल्या लक्ष लक्ष प्रकाशाने उजळवणारा संपूर्ण मानव कल्याणाचा उद्गाता सम्यक संबुद्ध। तू रमला नाहीस ऐशो आरामात, राजमहालात नर्तकींसह शय्यागारात, उथळ आनंदाच्या आणि सुखाच्या पल्याड तुझी भव्य दृष्टी निब्बाणापर्यंत। तिची संवेदना चाहूल तू केव्हाचीच अनुभवलेली। कसली तरी घुसमट अस्वस्थ करीत होती तुला सत्य शोधण्यासाठी, मानव कल्याणासाठी, दुःखमुक्तीसाठी। तुझ्या प्रेमभावनेची विशाल करुणा प्रसवली जगभर, त्याचा प्रारंभ बिंदू प्रकटला पक्षाला लागलेल्या बाणाच्या विव्हळण्याने। तू प्रगाढ प्रेमाने जखमी पक्षाला विशाल बाहूंनी हृदयाशी कवटाळले। तुझ्या धमण्यातील स्पंदनांनी पक्षाला सुरक्षितता जाणवली। दयार्द्र नेत्रांनी तुझ्या करुणा उधानली। हळुवार हातांनी तू देवदत्ताने मारलेला बाण उपसला। पक्षी ममत्वाने तुला आणखीनच बिलगला। देवदत्ताने पक्षावर हक्क दाखवित पक्षी मागितला तुझ्याकडे। तू म्हणाला, हा माझा, मारणाऱ्यापेक्षा जगवणाऱ्याचा असतो तो। वाद वाढला, राजवाड्यात पोहोचला, राजवाड्याच्या सभागृहात न्याय झाला, अन तुझी ममत्वाने ओतप्रोत करुणा विजयी ठरली। पक्षाची तुझ्याकडील ओढ पाहून नंतर मुक्त अवकाशात मोकळे स्वातंत्र्य दिले तू पक्षाला। तेव्हा तुझ्या प्रेमदया भावनेला करुणेचे विशाल धुमारे फुटले। विश्वाच्या अस्तित्वाचं सत्याचं विशाल प्रतिबिंब सापडलं तुला करुणेत। तू समाधानाचं एक स्मितहास्य केलंस आणि तुझ्या संशोधनाचा प्रवास सुरू झाला। लोककल्याणाची प्रचंड सकारात्मकता ऊर्जा ओथंबली तुझ्या करुणेतून आणि तू विस्तारत गेलास आभाळभर। बा तथागता, पाणी वाटपावरून हिंसा होऊ नये म्हणून तुझ्या डोळ्यात करुणेचं पाणी आलं आणि तू म्हणाला, रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य कोल्यांमध्ये युद्ध होणं योग्य नाही। तुझ्या या विरोधानं हादरली सगळी संघसभा, पाणी आलं आणि तू म्हणाला, रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य कोल्यांमध्ये युद्ध होणं योग्य नाही। तुझ्या या विरोधानं हादरली सगळी संघसभा, बहुमताला विरोध केलास म्हणून होणार होती तुला शिक्षा। जमा होणार होता तुझा जमीन जुमला घरदार बंगला महाल, किंवा स्वीकारावा लागणार होता तुला देशत्याग। तू देशत्याग स्वीकारलास, परिव्राजकाचा मार्ग अनुसरलास, बुद्धत्वाच्या दिशेनं पावलं पडू लागली तुझी जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेच्या साक्षीने। देश त्यागाच्या तुझ्या निर्णयानं कपिल वस्तू हादरलं, पित्यानं प्रचंड शोक केला, तुझ्यावर ममतेचा वर्षाव करणारे राजा शुद्धोधन आणि माता महाप्रजापती आणि नगरवासी खूप व्याकुळलेत, दुःखी झालेत। अगोदरच राजमहालापर्यंत पोहोचलेली देश त्यागाची तुझी वार्ता तू गंभीरपणानं यशोधरेकडे जाऊन कथन केलीस आणि माता यशोधरा उद्गारली। तुमच्या ठिकाणी मी देखील असते तर हेच केले असते। अनुमतीने यशोधरेच्या तू निश्चिंत झालास, संवादाने दोघांच्या विवेकी टोकदार सत्याकडे सरकला आणि सिद्धार्थाच्या परिव्राजकाचा मार्ग गतिमान झाला। पाण्याचा प्रश्न सामोपचाराने चर्चेने सोडवता येतो, त्यासाठी युद्धाची आवश्यकताच नाही, हा सोपा निर्णय कठीण बनला। मग सर्वंकष लोककल्याणाचा प्रज्ञामयी मार्ग तू अनुसरलास, तोच मार्ग तुला शोधावा।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: ग्राम गीता चिंतन भाग 53। या भागात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी समाजातील प्रत्येक माणसाचा स्वभाव उत्सव प्रिय आहे, त्यामुळे त्यांनी सणोत्सवाचा उद्देश रोचक पद्धतीने जाणत्या माणसाचे समोर ठेवला। त्यातून संस्कृतीचं दर्शन होते। भारतीय संस्कृतीप्रमाणे तीन सण या देशात बहुधा सर्वच स्तरातील समाज कमी अधिक प्रमाणात साजरे करतात, दशहरा, दिवाळी आणि होळी। सर्व समाजात प्रेमाची, आत्मीयतेची भावना वाढावी यासाठी वंदनीय महाराजांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवा क्षेत्रामध्ये दशहरा या सणाला स्नेह संमेलन दिन म्हटले आहे। मोठ्या आदरपूर्वक स्नेहाने सर्व जाती धर्माच्या मानव मात्रांचे समतेचं मिलन या दिवशी व्हावं, मानवतेचं नातं परस्परात वाढावं, हा पवित्र उद्देश त्यांनी समोर ठेविला। विजयादशमी देखील या सणाला म्हणतात। प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणावर विजय मिळविला। यातून प्रत्येकाने अंतकरणात प्रेम संपादन करून अहंकारावर विजय मिळवावा असा संकेत मिळतो। दशहरा देखील या सणाला म्हटलाय। दशानन म्हणजे रावण, याला श्री रामाने हरविले। एकंदरीत आपसातील हेवे दावे विसरून एका ध्येयाने प्रेरित होऊन मिळा असा संदेश या सणाचा आहे। दशहरा हा सण पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते अशा संधिकालात येतो। धान्याचे रूपाने शेतातील लक्ष्मी गावात घराघरात यायला सुरुवात होते। ग्रामगीता ग्रंथात ते लिहितात, पूर्वजांनी जो हेतू योजला तो पाहिजे समजून घेतला, त्याची उद्देशाप्रमाणे झाला पाहिजे सणवार। भारत वर्षाची चालीरीती अत्यंत योजनाबद्ध होती, त्याने सहज चाले सुस्थिती समाजाची, तेची पुन्हा उजळावे म्हणूनही बोलिलो सहज भावे, तत्वता उत्सवाशी गौणत्व द्यावे ऐसे नाही। उत्सव प्रिय मानवाचा स्वभाव, सणवार मुहूर्ताचा त्याची गौरव, विशेष कार्यासाठी धाव नेहमी त्याची। ऐसाचे आहे दशहरा दिन, विजयादशमी उत्साहपूर्ण, त्याने वाढे स्नेह संघटन उत्तम गावी, सगळ्यांनी मिळून मिरवीत जावे, थोर पुरुषांचे गोडवे गावे, पूर्व ऋषींचे कौतुक करावे, गौरवावे राष्ट्राशी, ते दिनी उत्तम संकल्प करावा, आपुले ते सर्वांचे हा बोध घ्यावा, मतभेद समूळची विसरावा, सोने देऊनी एकमेका, पुढे वितंडनेची नसावे, सकळांनी सकळाची वंदावे, परस्परांचे आशीष घ्यावे, बंधू बंधू म्हणूनी मिरवीत मिरवीत यावे घरी, संत देवाशी वंदोनी अंतरी, वाड वडिलांचे वरद हस्तशिरी धारण करावे कौतुकाने, नवीन कार्य संकल्प करावा मग वर्षभरी तो टिकवावा, ऐसा सोहळा सगळ्यांनी साधावा एकात्मतेने, दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला, परी पहावा कोण राहिला भुकेला घरी, त्यास आमंत्रित करावे, गोडधड भोजनाशी द्यावे, परस्पराशी मिळून चालवावे वैभव सर्वांचे। अमावस्येच्या रात्री दिवाळीचा सण येतो, दिवे उजळून लक्ष्मीचे पूजन मोठ्या प्रसन्न चित्ताने समाज करतो। गावाचे एकचे असावे लक्ष्मी पूजन, प्रचंड मंडपी करोनी स्थान, सर्वांस द्यावे फराळ भोजन सर्वा मिळून, आनंद उसळावा घरोघरी, सुखी गायी वासरे नरणारी, भाऊ बहिणींचे परोपरी नाते वाढे ऐसे व्हावे, बंधुभाव भगिनीपण हे नाते ओसरले समाजातून, ते वाढाया नव्या पिढीत पूर्ण, योजना भाऊ बीजेची, तैसेची भरवावे गो प्रदर्शन, कोणत्या गायी दुधाळ पूर्ण, कोणता वडू गुण संपन्न, उंच पुरा पहावा, तो सगळ्यांनी गौरवावा, सर्वा मिळून इनाम द्यावा, गायी गुरांचा महिमा पटवावा सर्वजना, आपापली गाय प्रभावी, पुढे करावयाची सांगावी, पुढची गुढी उभारावी इनाम देऊ म्हणून, तैसेची वाढवावे खताचे महिमान, नरकासुरास निमित्त करून शेण खतादिकांचे वर्णन विशद करून सांगावे, याच खता मुताच्या सहयोगे शेती उत्तम राहुनी पिके म्हणून सर्वांनी योग्य खडगे करूनी खत सांभाळावे, शेती माझीच शेनादी जावे तरीच भूमिमाता पावे हे घरोघरी सांगावे, हाची खरा दिवाळ सण, गावी ज्याने लक्ष्मी नांदे लोक जगतीला आनंदे, ऐशा प्रयत्नानीच साधे खरी दिवाळी। आणि म्हणून वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज दिवाळी सणाच्या दृष्टीने एका भजनात लिहितात, शिक्षण देऊनी केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होडी, तुकड्या म्हणे मन रंगल, जीवा भावाने जव मी पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं। याही पुढे जाऊन होळीचा सण येतो। या सणातून असा संकेत मिळतो, दसऱ्याला मिळता आले नाही, दिवाळीला उजळता येत नसेल, अंधारातून प्रकाशाकडे अर्थात अज्ञानातून ज्ञानाकडे जाता येत नसेल, दुर्व्यसनातून अनिष्ट रूढ्यातून अंधश्रद्धेतून मुक्त होता येत नसेल, तर आता होळी संकेत करते की जळा, असाही या सणातून आणि भाव प्रगट होतो। ग्रामगीता ग्रंथात वंदने महाराज लिहितात, दिवाळीचे निमित्ताने दिवाळीचे निमित्त करूनी स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वांनी, उकिरडाही नीट करूनी दिवा लावावा स्वच्छतेचा, नेहमी स्वच्छ ठेवावे घर, श्रम करावेत अंगभर, हाची खरा सन्मार नित्य सुंदर वर्तणूक, जो नेहमीच स्वच्छता करी त्याने उत्सव पाळले सर्वतोपरी, उत्तम जेवावी भाजी भाकरी देवादिका अर्पुनी, ऐसे व्रत जो सांभाळी त्याची खरी दसरा दिवाळी, नाहीतरी समजा होळी आपल्या साऱ्या जीवनाची, होळीचा आला शिमगासन त्यात मोठी मारहान, लोक इब्रत मान सोडून पडती मार्गी वेडेचे, हा वाढला विचित्र ऐसे नोहे शिमगा जाना, त्यातही आहे तात्विकपणा घेण्यासारखा समाजा, याच दिवशी प्रल्हादाची छळणा केली होती होडीने जाणा, परी दुःख न झाले प्रल्हाद प्राणा हरिभक्त म्हणून, शेवटी छळणारेची जळले हे गावाची कौतुक झाले म्हणून जन ओरडले उपहास त्यांचा करुणी, त्याच दिवशी शंकराने काम जाडीला तिसऱ्या नयने म्हणून कामास धिक्कारिले भूत सेनेने हल कळलोड करुणी, त्याच दिवशी सज्जनांनी वार्षिक यज्ञाची केली आखणी संपूर्ण गाव साफ करुणी द्यावे पेटवणी कैचन ते त्याच्या प्रकाशी सर्वांनी जमावे आपुले दुष्कृत्य निवेदावे पुढे तैसे न करण्याचे योजावे अनुतापाने, हे मनोधैर्य कमी पडले म्हणून दुसरे जण ओरडले गावाचे पाप धुवून काढले ऐशिया परी। ग्रामगीता ग्रंथात वंदने महाराज लिहितात, होडी निमित्ताने जमोनी नर नारी घ्याव्या कवायती मोहल्यावरी, ग्राम सुधारक नाटिका बरी मनोरंजनाशी योजावी, होडी म्हणजे ग्राम शुद्धी दिन, तैसेची मातृदिन बालक दिन, श्रमिक दिन मानवता दिन, स्वातंत्र्य दिनादी कितीतरी, तैसेची अनेक लहान सण सर्वात असावे तत्वानुसंधान, उदरपूर्तीचे दिघाऊ साधन ऐसे झाले तरी व्यर्थ, प्रगतीसाठी सणवार करावे काही सण एके ठाईच घडवावे, सर्वा मिळून आचरावे सहकार्याने, सणोत्सवाचे निमित्ताने भारतीय संस्कृतीची रचना मोठी सुंदर आहे, पंचमीचे दिवशी सापात पोड्याचे दिवशी बैलात देव पाहण्याची परंपरा आपल्या देश संस्कृतीची आहे, संत नामदेवानी तर कुत्र्यात देव पाहला, हाती घेऊन तूप वाटी नामा लागे श्वानापाट, नामा म्हणे ऋषिकेशी कोरड्या पोड्या कशा खाशी, असा भाव संत नामदेवानी त्यांच्या अभंगात व्यक्त केला आहे, संत एकनाथ महाराजांनी तर गाढवात देव पाहला, वंदनीय महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, काशीच्या गंगेची कावडी ओती तहानेल्या जीवाचे तोंडी, तीर्थ स्नानाहुनी पुण्य कोडी बोलती नाथ, अर्थात वाईटातून चांगलं निर्माण करण्याचा संकेत यातून मिळतो, काही सण सार्वजनिक आहेत त्यात प्रामुख्याने गणेशोत्सव येतो, या उत्सवाचे 10 दिवस हे घराच्या गावाच्या प्रत्येक क्षेत्राच्या व देशाच्या कर्त्या माणसाला प्रशिक्षणाचा काळ आहे, कारण गणपतीची व्याख्याच अशी आहे की गण म्हणजे जनता आणि पती म्हणजे नायक मुख्य जबाबदार व्यक्ती, आता या जबाबदार माणसाला श्री गणेशाची मूर्तीच प्रशिक्षण देते, गणेशजीची मूर्तीला 4 हात आहेत, पहिल्या हाती मोदकाचे ताट आहे, यातून समाजाचे अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था प्रमुखाने करावी असा संकेत मिळतो, दुसऱ्या हाती प्रेम पाश आहे,

0: माझं गावचं मंदिर शोभलं आणि श्री गणेशजीचे वाहन हुंदीर आहे, ते उद्योगाचे प्रतीक आहे. या संबंधी एका संस्कृत श्लोकात असा उल्लेख आलेला आहे की बहु निष्कपट द्रोही बहु धान्योपघात कहा छिद्रान्वेषिच्च सर्वत्र दूषका मूषको.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

19 मार्च 1894 जॉर्ज डब्ल्यू हेल यांच्या घरातून शिकागोहून स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेलं पत्र. कन्याकुमारी इथे कुमारी देवीच्या मंदिरात बसलो असताना, भारताच्या दक्षिणेकडील त्या शेवटच्या खडकावर बसलो असताना मला एक उपाय सुचला. आम्ही लाखो संन्यासी आहोत, इकडे तिकडे फिरून लोकांना तत्वज्ञान दर्शनशास्त्र शिकवतो, हा सगळा खुळेपणा नाही का? उपाशीपोटी धर्म काय पचणार असं आमचं गुरुदेव म्हणत नव्हते? गरीब लोक हे जे पशुवत जीवन कंठत आहेत याचं कारण अज्ञान हेच आहे. वर्षानुवर्ष आम्ही पाजी लोक त्यांचं रक्त शोषत आलो आहोत, त्यांना आपल्या टाचेखाली तुडवत आलेलो आहोत. समजा काही निस्वार्थ आणि परहितेच्छू संन्यासी जर गावोगावी खेडोपाडी भ्रमण करून शिक्षणाचा प्रसार करतील, चांगल्या उपयुक्त गोष्टी सांगून, चांगले उपाय योजून, बरोबर नकाशे कॅमेरे या सगळ्या वस्तू घेऊन जर ते उच्च नीच सगळ्या जातींच्या उन्नतीसाठी चोहोकडे फिरतील, तर त्यामुळे कालांतराने सगळ्यांचं हित होणार नाही का? पण सारांश हाच की जर पर्वत महम्मदाकडे येत नसेल तर महम्मदानं उठून पर्वताकडे गेलं पाहिजे. गरीब लोक जर तुमच्याकडे येऊन शिक्षण घेऊ शकत नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. गरीब लोक इतके निर्धन आहेत की ते शाळेमध्ये येऊ शकत नाहीत आणि काव्यासारख्या विषयांचा अभ्यास केल्यामुळे त्यांचा काही लाभ होणार नाही. आपण आपलं राष्ट्रीय अस्तित्व आणि आपलं राष्ट्रीय वैशिष्ट्य हरवून बसलो आहोत आणि हेच भारतातल्या सगळ्या दुःखांचं कारण आहे. राष्ट्राचं हे स्वत्व आपण त्याला पुन्हा प्राप्त करून दिलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला उन्नत बनवलं पाहिजे. हिंदू मुस्लिम ख्रिस्ती सगळ्या लोकांनी त्यांना पायाखाली तुडवलेलं आहे. तसंच त्यांच्या उद्धारासाठी आवश्यक असलेली शक्ती ही आतून आली पाहिजे. कोणत्याही देशात जे दोष असतात ते त्या ठिकाणी विद्यमान असणाऱ्या धर्मामुळे नसतात, तर धर्माचं योग्य रीतीने पालन न केल्यामुळेच हे सगळे दोष उद्भवलेले असतात. म्हणून धर्माचा काहीही दोष नसून दोष माणसांचाच आहे. हे कार्य संपादन करण्यासाठी प्रथम माणसं हवीत आणि मग पैसा. गुरुदेवांच्या कृपेने प्रत्येक शहरात 10-15 लोक खात्रीने मिळतील. पैसा गोळा करण्यासाठी मी इकडे तिकडे फिरलो, पण भारतातल्या लोकांकडून पैशाची आशाच करायला नको. स्वार्थाचे मूर्तिमंत पुतळे ते का पैसे देणार? म्हणून मी इथे अमेरिकेत आलो आहे. या ठिकाणी मी स्वतः खपून पैसा मिळवेन आणि मग मायदेशात परत जाऊन जीवनातलं माझं हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी उरलेलं आयुष्य वेचेन. ज्याप्रमाणे आपला देश सामाजिक गुणांच्या बाबतीत मागासलेला आहे, त्याप्रमाणे हा देश अध्यात्माच्या धर्माच्या बाबतीतही मागे पडलेला आहे. मी त्यांना धर्म देईन, ते मला पैसा देतील. माझं उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मला किती वेळ लागेल हे मला सांगता येत नाही. हे लोक आमच्यासारखे ढोंगी नाहीत आणि मत्सराचा तर त्यांच्या ठिकाणी लवलेशही नाही. मी हिंदुस्थानातील लोकांवर अवलंबून राहणार नाही. मी स्वतः जीव तोडून मेहनत करीन, प्राणपणाने प्रयत्न करीन आणि आपले विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवेन. एकतर मी आपलं ध्येय प्राप्त करून घेईन, नाहीतर या प्रयत्नात आपले प्राण अर्पण करीन. सन्निमित्ते वरम त्यागो विनाशे नियते सती. ज्या अर्थी मृत्यू अटळ आहे त्या अर्थी एखाद्या सत्कार्यासाठी देहत्याग करणं श्रेयस्कर नाही का? ह्या सगळ्या स्वप्न राज्यातल्या कुचकामाच्या गोष्टी आहेत असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण माझ्या आत काय चाललंय हे तुम्हाला काय ठाऊक. तुमच्यापैकी कुणी माझ्या योजनेत मला सहाय्य करण्यासाठी पुढं आलं तर उत्तमच, नाहीतर माझे गुरुदेवच मला मार्ग दाखवतील. आपसातील मत्सराचा त्याग करून एखाद्या कार्यासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही हा आपला मोठा राष्ट्रीय दुर्गुण आहे. ते आपलं राष्ट्रीय पाप आहे. ह्या देशात हे सगळं आढळत नाही म्हणून तर हे लोक एवढे मोठे झालेले आहेत. आपल्यासारखे खूप मंडूक वृत्तीचे लोक दुनियेमध्ये आणखी कुठे सापडणार नाहीत. कोणत्याही देशातून कोणतीही नवीन गोष्ट येवो, अमेरिकेतले लोक तिचा सर्वांच्या आधी स्वीकार करतील आणि आम्ही, आमच्यासारखे जगात कोणीही नाही. आम्ही आर्य वंशाचे आहोत ना, आमच्यामध्ये ते आर्यत्व कुठे प्रकट होतंय हे निदान मला तरी दिसत नाही. तरी पण आम्ही स्वतःला आर्य वंशाचे म्हणवतो. आणखी काय लिहावं? तुमचा विवेकानंद.

0: रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभवन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षणातील बदलाची गोष्ट शिक्षकांच्या शब्दातून या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत ज्योती तुकाराम चौधरी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव इथल्या त्या शिक्षिका आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, सुरुवातीला मला सांगा, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड विनोबा ऍप तर्फे देण्यात आलाय, कुठला अवॉर्ड नेमका?
1: हा, महावाचन कविता वाचन या संदर्भात अवॉर्ड मिळाला आहे विनोबा ऍप कडून.
0: वा वा, छान छान. आणि कितव्यांदा तुम्हाला हा अवॉर्ड मिळतोय?
1: मला जवळजवळ 7 वेळा तालुका स्तरावर मिळालेला आहे.
0: अच्छा.
1: डिस्ट्रिक्ट लेवलला हा दुसऱ्यांदा मिळाला.
0: बरोबर. आणि तुमची सेवा किती वर्षांची झाली?
1: माझी जवळजवळ 23 वर्ष सेवा झाली.
0: अरे वा, 23 वर्षापासून तुम्ही या फील्ड मध्ये आहात. आणि मग तुमची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडगाव, भडगाव तालुक्यातली शाळा आहे, त्याची पटसंख्या साधारण किती आहे?
1: आता आमची आहे 161 पटसंख्या.
0: अच्छा.
1: आणि 8 लोकांचा स्टाफ आहे, ग्रेडेड मुख्याध्यापक आहे.
0: बरोबर. प्रायमरी सेक्शन असल्यामुळे बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात, तर कसं वाटतो हा प्रवास तुमचा?
1: मॅडम, लहान मुलांसोबत म्हणजे लहान मुलांचं मनोरंजन करत असताना आपला हा प्रवास अधिक सुखकर होत असतो. साने गुरुजी म्हणतात, करील मनोरंजन जो मुलांचे, जडेले नाते प्रभूशी तयाचे. तसं आम्हाला फील होत असतं मुलांसोबत वेगवेगळ्या कृतीतून शिक्षण देत असताना.
0: आणि मग यासाठी काय विशेष प्रयत्न केले जातात? जसं विनोबा ऍपने तुम्हाला बऱ्याच संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही करून टाकतात, मग ते सगळं कसं, त्यासाठी विशेष मेहनत कशी घ्यावी लागते?
1: विशेष मेहनत म्हणजे आम्ही काय करतो, मधल्या सुट्टीत आम्हाला खूप म्हणजे 1.5 तास असतो, समजा 1 तास वेळ असतो, मुलांच्या जेवण वगैरे झाले की मुलं असं खेळत असतात, मग आम्ही काय करतो, आमच्याकडे मस्त वडाचं झाड आहे मोठं, तिथे मुलांना सोबत घेतो आणि आम्ही हे छोटे छोटे उपक्रम त्यांचे त्या वेळेत घेत असतो, म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान पण व्हायला नको आणि त्यांना एक मनोरंजक काहीतरी त्यांना उपक्रम राबवता आले पाहिजे. तर मी एक असा खूप छान उपक्रम विनोबा ऍपला टाकलेला आहे, मूल्य शिक्षणावर आधारित. मुलांना असं खुर्च्या ठेवून बसवलं समोर आणि बसचं थीम दिलं, बस मध्ये चढताय मुलं असं, आणि एक प्रेग्नंट महिला चढते, मग ती उभी असते, तिला बसायला जागा नव्हती, तर लगेच दुसरा एक मुलगा उठतो, तिला जागा देतो, नंतर थोड्या वेळात एक अपंग व्यक्ती, असं थोड्या वेळात त्यांना दाखवलं, म्हणजे कृतीतून शिक्षण.
0: बरोबर.
1: जे आपण इतरांविषयी जे आपली मनात ज्या भावना आहेत, तर त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं हे उत्तम उपक्रमांद्वारे आम्ही हे करत असतो.
0: छान. म्हणजे जी जरुरी आहेत आजकालची मूल्य, ती रुजवण्याचं कार्य या ऍक्टिव्हिटीतून मुलांमध्ये सहजरित्या झालेलं आहे. खूप छान. आणि त्यांना आतापासून हे मूल्य रुजवणं, खूप संस्कारांची खूप गरज आहे. आपण शिक्षण तर देत असतो, मुलं शिकत असतात, पण खरी गरज आहे ती संस्कारांची. आणि असे हे संस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडवले जात असतील तर नक्कीच आपला उद्याचा नागरिक हा खूपच छान असेल असं मला वाटतं. तर हे उपक्रम तुमचे आहेत, आणखी कुठले कुठले ऍक्टिव्हिटीज असतात मुलांसाठी?
1: आम्ही परिपाठामध्ये आता नवीनच विनोबा ऍपने खूप सारे सेक्शन सुरू केलेले आहेत, जसं की सुविचार, बोधकथा. मग आता समजा माझ्या वर्गाचा परिपाठ आहे, मग मी नवीन कुठेतरी शोधण्यापेक्षा विनोबा ऍप कडूनच ते शोधणार आणि ते मुलांना देणार.
0: म्हणजे त्या ऍपमध्ये ते सुविचार उपलब्ध आहेत?
1: उपलब्ध आहेत.
0: ओके.
1: मग ते मुलांना दिले आपण, समजा आता माझा शुक्रवार असतो आमचा दुसरी वर्ग, तर मग मी काय करेल, गुरुवारीच मुलांना ते देऊन देणार की तुम्ही हा सुविचार घ्यायचा, तुम्ही ही बोध कथा घ्यायची. मग ते 1 दिवस आधी तयारी करून ठेवतील आणि उत्तम रीतीने परिपाठ.
0: अरे वा, म्हणजे परिपाठाचं काम पण सहज सोपं झालंय.
1: विनोबा ऍपने सुरू केलेला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे.
0: वा वा, खूप छान आहे. म्हणजे एक तुमचं काम कमी झालंय, ओझं कमी झालेलं आहे, पण मग दरवेळेस शिक्षकाच्या समोर काहीतरी मांडून ठेवलेलं असतंच, तर विनोबा ऍपची कटकट वाटते का की कसं वाटतं?
1: नाही नाही, कटकट तर अजिबात नाही, कटकट तर अजिबात नाही. मी आता 2 वर्षापासून जवळपास ते ऍप वापरते आहे आनंदाने. आपण उलट आणखी आपल्याला नवीन काहीतरी सुचत जातं आणि आपण करत जातो आणि कौतुकाची थाप सुद्धा आपल्याला मिळत जाते. आता आजचाच अनुभव आमचा खूप छान होता.
0: कसा अनुभव होता
1: मॅडम? पुन्हा आमचे शिक्षण अधिकारी साहेब यांनी सुद्धा आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि कौतुकाची थाप आम्हाला दिली.
0: बाबा, आजच्या या अवॉर्ड बद्दल काय सांगाल?
1: ह्या अवॉर्ड बद्दल, आता महावाचन कविता वाचन या संदर्भात मला हा अवॉर्ड मिळाला आहे. आता आम्ही परिपाठात मुलांचे कविता सादरीकरण करतो, पण ती लगेच त्यांना सादर नाही करताना त्यांना पहिले आधी प्रॅक्टिस घ्यावी लागते. मग प्रॅक्टिस घेत असताना आम्ही वर्गात काय करतो, 4:30 ते 5 दरम्यान मुलांना त्याची प्रॅक्टिस घेत असतो, कृतीयुक्त गीतांची प्रॅक्टिस, आणि मग ती प्रॅक्टिस झाल्यानंतर ती परिपाठात सादर करतो आणि मग त्याचा व्हिडिओ बनवून आम्ही विनोबा ऍपला टाकत असतो. म्हणजे शालेय परिपाठाचं पण ते एक वेगळं रूप त्यांना बघायला मिळतं सगळ्या विद्यार्थ्यांना. म्हणजे आज दुसरीचा विद्यार्थी कविता म्हणेल तर पहिलीचा मुलगा सुद्धा ती बघेल आणि पुढे त्याला सुद्धा ती आत्मसात लवकर करता येईल.
0: छान छान,
1: हा त्यामागचा उद्देश आहे. आमचा
0: शाळेबद्दल सांगा ना, तुमच्या शाळेचं कार्यपद्धती कशी आहे?
1: मॅडम आमची शाळा खूप छान आहे, केंद्र शाळा आहे, म्हणजे 12 शाळांचा जो समूह असतो तर आमची केंद्र शाळा आहे. माननीय दीपक बोरसे सर हे आमचे मुख्याध्यापक आहेत, ग्रेडियन मुख्याध्यापक. आमचा 8 लोकांचा स्टाफ आहे आणि आमचे केंद्र प्रमुख आहेत माननीय नंदकिशोर बैरागे दादा. त्याचप्रमाणे आमचे भडगाव तालुक्याचे बीओ आहेत रावसाहेब पाटील, यांचं देखील आम्हाला खूप मार्गदर्शन मिळत असतं. आणि बैरागे दादा हे आमचे केंद्र प्रमुख आहेत, ते आमच्या शिक्षण परिषदेमध्ये आम्हाला पूर्ण महिन्याचं नियोजन ते देत असतात आणि त्याप्रमाणे आमची कार्यपद्धती चालत असते. आमच्या शाळेत 8 शिक्षक आहेत आणि सर्व कार्यतत्पर आहेत, सर्वजण अतिशय आपल्या तळमळीने कार्य करत आहेत.
0: शिक्षणात सध्या जे बदल झालेत त्याबद्दल काय सांगाल?
1: शिक्षणात आमूलाग्र बदल झाले आहेत. आता सर्वीकडे डिजिटायझेशन झालेलं आहे, डिजिटल युग आहे, तर आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना कुठे मागे पडायला नको त्यासाठी कम्प्युटरचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे, किंवा त्यांना हे वेगवेगळे ऍप कसे हँडल करायचे किंवा गुगलवरून माहिती कशी सर्च करायची हे सर्व आपण त्यांना शिकवलं पाहिजे, जेणेकरून ते हे इतर व्हिडिओज बघतात किंवा रील्स बघतात त्यातून ते परावृत्त होऊन शिक्षणाच्या दिशेने त्यांची वाटचाल झाली पाहिजे असं मला वाटतं.
0: तुम्ही छान अशा चिमुकल्यांसोबत राहता, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करतात, तर असा एखादा गोड अनुभव आलाय का तुम्हाला कधी, तुम्ही जो माझ्या लक्षातच राहिलाय असं काही?
1: नक्कीच मॅडम, गोड अनुभव असा, आता माझी ह्या गोंडगाव शाळेत नुकतीच बदली झाली.
0: बर,
1: तर एक विद्यार्थिनी आहे माझ्याकडे की जिला आई आणि वडील नाही, तर ती रोज मधल्या सुट्टी माझ्या जवळ येऊन बसते आणि तिला मग मी कसं डब्यातला थोडा खाऊ वगैरे देत असते. मी दादांना पण सांगितलं तिच्याबद्दल, तर मग आम्ही काय केलं, निधी वगैरे जमा करून तिच्यासाठी दप्तर, त्याच्यानंतर इतर शैक्षणिक वस्तू वगैरे घेतल्या. तर तिची आजी जेव्हा मला भेटायला आली अक्षरशः रडायला लागली, मॅडम तुम्ही तिच्या आईचा हात म्हणे, आईच्या रूपातच तुम्ही आलेले आहे. तिला आज आई नाही, वडील नाही, ती एकटी आजी जवळ राहते, आजी खूप म्हातारी आहे. पण मी आता 4 महिन्यात त्यांचं एवढं मन जिंकलं की त्या नेहमी मला भेटायला येतात आणि अतिशय असं म्हणजे डोक्यावरून हात वगैरे फिरवतात आजी आणि त्या म्हणतात की तूच आहेस बघ तिची माय, आयरणी भाषेत बोलतात.
0: शिक्षकाच्या रूपातून आई भेटल्याचा अनुभव त्यांना येतोय.
1: त्या क्षणाला माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं जेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून हात.
0: साहजिक
1: हा प्रसंग माझ्यासाठी खूप म्हणजे अविस्मरणीय आहे.
0: वा खूप छान. आणि विद्यार्थ्यांची अटॅचमेंट ही खूप महत्वाची असते. एखादा शिक्षक जितका जास्त अटॅच होतो तितका विद्यार्थी त्या शिक्षकाकडनं लवकर विद्या ग्रहण करतो असं मलाही वाटतं. विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: विनोबा ऍपने खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला दिलेला आहे मॅडम. आधी माझा स्वभाव असा होता, मी अबोल होती, असं म्हणजे सगळ्यांसमोर
0: भीती वाटते.
1: पण हा जो उपक्रम विनोबाने राबवला आहे की आपण आपल्या वर्गाचा वेगवेगळे उपक्रम राबवायचे, त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि मग तो टाकायचा विनोबा ऍपला. मग ते मी नेहमी टाकत गेली, मग त्यातून काय झालं माझा कॉन्फिडन्स वाढला, मला थोडं सर्वांसमोर बोलायचं जो कॉन्फिडन्स आहे तो मला मिळाला आणि अधिकाधिक मी त्यातून स्वतःला पण सिद्ध करत गेली.
0: वा वा. जाता जाता जे युथ आहे की जे या शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: शिक्षण क्षेत्रातले जे युथ आहे त्यांनी मला तरी असं वाटतं की आपले हे जे प्रायमरी स्कूल आहेत ना, जे माजी विद्यार्थी असतील त्यांनी एक संघ स्थापन करावा. आणि आता आपण बघतो आपल्या ज्या शाळा आहे 100 वर्षापूर्वीची इमारत आहे, खूप काही गरज आहे भौतिक सुविधांची, तर त्यांनी एकत्र यावं आणि निश्चितच आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी योगदान करावं आणि त्यातून शाळेचा विकास व्हावा.
0: अरे वा, खूपच छान संकल्पना आहे. तर खूपच छान असं तुमचं कार्य सुद्धा आहे आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा रेडिओ मनभानच्या संपूर्ण टीमकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

आपण आपल्या सभोवती काही आनंदी स्वभावाची माणसं पाहतो. जीवनातील परिस्थिती कशीही असली तरी ही माणसं नेहमी दिलखुश असतात, स्वतः आनंदात हसत खेळत राहतात, इतरांनाही मौज मस्तीत सहभागी करून घेतात. अशा माणसांचा सहवास हवा हवा असा वाटतो. अशी माणसं अतिशय उत्साही असतात, त्यांना इतरांना बोलायला आवडतं. ते आपल्या आणि इतरांच्या प्रगतीबद्दल बोलत असतात, नव्या वाटा धुंडाळतात, नव्या संधीचा शोधात असतात. या उलट काही माणसांची रडगाणी कधी संपतच नाहीत, नेहमी सुतकी चेहरा घेऊन दुःख उगाळीत बसतात. त्यांना काही सांगायला गेल्यास तुला काय होतं बाबा सांगायला, ज्याची दुःख तोच जाणे, या टाईपची उत्तरे मिळतात. जगात कुणी कुणाचं नसतं हे त्यांचं तत्वज्ञान. जावं त्यांच्या वंशा तेव्हाकडे अशा अर्थाच्या म्हणी त्यांच्या नकारात्मक विचाराला बळ देत असतात. दुःखी माणसाचा सदरा घालून वावरणाऱ्या अशा माणसाचा सहवास कुणालाच नको असतो. शक्यतो सर्वजण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं निरुत्साही निष्क्रिय असतात. जगात कोणी सुखी असू शकतो यावर त्यांचा विश्वास नसतो. उलट जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे कोणी सुखी असूच शकत नाही असं त्यांना वाटत राहतं. विशेषतः आजकालच्या युवकांमध्ये नैराश्य आणि नकारात्मक प्रवृत्ती वाढते आहे. कोणावर विश्वास नाही, कोणी आदर्श नाही, चांगल्या विचाराबद्दल आस्था नाही, प्रत्येकाबद्दल तुच्छतेची भावना, इतरांना नावं ठेवण्याची सवय, हिणकस आणि छिद्रांविषयी प्रवृत्ती, अशा या नकारात्मक वृत्तीमुळे युवकांना स्वतःतील गुणांची आणि क्षमतांची जाणीव होत नाही. पंचतंत्रातील एक बोधकथा मोठी उद्बोधक आहे. एक तरुण एका परिसाच्या शोधात निघाला. गळ्यात त्याने एक लोखंडी साखळी घातली होती. मिळेल तो दगड उचलून तो साखळीला लावून पाहत होता. साखळी सोन्याची होत नव्हती. शेवटी निराश आणि हताश होऊन तो एका झाडाखाली बसला. सहज त्याचं लक्ष गळ्यातील साखळीकडे गेलं तर ती सोन्याची झालेली होती, म्हणजे सापडलेला परिस त्याच्या हातातून फेकला गेला होता. युवकांच्या ठिकाणी परिसासारखे सुप्त गुण आणि क्षमता असतात, त्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळं आणि त्यांचा विकास न केल्यामुळं पुढील जीवनात ते अयशस्वी आणि दुःखी होतात. गरज आहे सकारात्मक विचाराची. मी हे करू शकतो, मला काम करायला आवडतं, मला खूप खूप पुढे जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, चांगला माणूस म्हणून जगायचं आहे, अशी इच्छाशक्ती असेल तर उत्कृष्टतेकडे वाटचाल करता येईल. कार्य सुरू करणं केव्हाही उत्तम, पण ते पूर्ण करणं सर्वोत्तम. त्यासाठी अंतरी एक जिद्द आणि चिकाटी लागते. अल्बामा विद्यापीठाचा फुटबॉल खेळाडू चार्ले बोसवेल याची युद्धात दृष्टी गेली, परंतु तो हिंमत हरला नाही. राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेचा तो 17 वेळा चॅम्पियन बनला. त्याचं म्हणणं असायचं, मी काय गमावलं याचा विचार न करता जे मजजवळ आहे त्याचा सतत विचार आणि विकास करतो. पोलिश पियानो वादक पादर बेस्की याचं संगीत ऐकून एक रसिक श्रोता उद्गारला, अशा संगीतासाठी मी माझं सारं जीवन समर्पित करीन. विश्वविख्यात पियानो वादक म्हणाला, मी नेमकं तेच केलं आहे. यशाचे शिखर गाठण्यासाठी एखादा मंत्र किंवा जादूचा दिवा नसतो, त्यासाठी गरज असते सकारात्मक विचाराची. त्यातून आत्मविश्वास वाढतो. विवेकानंदांनी म्हटलं आहे, तुमच्या 33 कोटी देवावर विश्वास नसला तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. अपयशाचं पहिलं आणि अंतिम कारण आहे नकारात्मक दृष्टिकोन. त्यातून मनोदौर्बल्य येतं आणि पदरी पराजय पडतो. म्हणून सेंट फ्रान्सिस असं म्हणतो, जे आवश्यक आहे त्यापासून सुरुवात करा, मग जे शक्य आहे ते करा, आणि तुम्हाला लवकरच लक्षात येईल की तुम्ही अशक्य गोष्टी ही सहजपणे करू शकता. या प्रसंगी मला मंगेश पाडगावकरांच्या प्रसिद्ध कवितेची आठवण होते आहे. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा. आपल्याला मिळालेलं काम आपण उत्साहानं आणि आनंदानं केलं पाहिजे, तरच स्वीकारलेल्या कार्यात रस वाटेल आणि ते पूर्णत्वाला जाईल. आत्मविश्वास हा सकारात्मक विचारसरणी प्राण आहे. आत्मविश्वास म्हणजे आपला आपल्या कार्यावरचा विश्वास. यादवी युद्धात एका वृद्ध महिलेनं अब्राहम लिंकनला विचारलं, बाबा रे तू एवढा या गुलामांसाठी झटतो आहेस, पण तुला असं वाटतं का की ईश्वर तुझ्या बाजून आहे? लिंकननं दिलेलं उत्तर प्रत्येकानं आपल्या हृदयावर कोरून ठेवण्यासारखे आहे. तो म्हणाला, मॅडम आय डू नॉट नो ऑन हूज साईड गॉड इज, बट आय नो धिस मच दॅट आय एम ऑन गॉड साईड. जे कार्य आपण करतो ते अशा आवडीनं आणि श्रद्धेनं केलं पाहिजे. 3 पाथरवट दगड फोडत होते. तिघांना तुम्ही काय करता असा प्रश्न स्वतंत्रपणे विचारले असता, एकानं मी दगड फोडतो, दुसऱ्यानं मी पोटापाण्याचा उद्योग करतो, तर तिसऱ्यानं मंदिरातील मूर्ती घडवतो असं उत्तर दिलं. तिसऱ्या माणसाप्रमाणे कामात नेहमी आनंद वाटला पाहिजे आणि दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. तेव्हा सकारात्मक विचारसरणीची त्रिसूत्री आहे ती अशी आहे की मला ते करायचं आहे, मी ते करीनच, मी ते

0: मैत्रिणींनो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना आपण ऐकलं की कोकणातील गोपुरी आश्रममध्ये अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका काही दिवसांच्या मुक्कामाला गेले असताना केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने गड नावाची मोठी नदी वाहत होती आणि या भल्या मोठ्या नदीवर अण्णांनी लेखिकेला पोहायला शिकविलं. या गड नदीत पोहायचा पहिला दिवस म्हणजे पाय पाण्यात खाली सोडले की इतका वेळ पाण्यात एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडताच पायाला टोचा मारत असे. या भीतीपोटी आपलं हे काम नव्हेच, आपल्याला या जन्मात कधीच पोहायला यायचं नाही, पण लेखिकेचं मन मात्र आतल्या आत नाराज झालं होतं. एवढी मोठी नदी, छान पाणी, पुन्हा कुठे मिळणार आपल्याला हे सगळं? मी केव्हा, कुठे आणि कसे पोहणार? अण्णा वयोवृद्ध असूनही किती छान पोहतात, पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. अण्णा म्हणाले, हे बघ इंदू, तुला पोहायला हे आलंच पाहिजे आणि येईल तुला ते. हा पहिला दिवस तर नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या वाटणं, मी मात्र मनानेच पाण्यात डुबक्या मारत होते. अखेर दुसऱ्या दिवशी अण्णांनी लेखिकेला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. आता तर अण्णा आणि अब्दुलभाई दोघेही सोबत होते. झालं, लेखिकेचा एकदाचा नदीत पोहण्याचा श्रीगणेशा झाला. दोघांनीही आपल्यासोबत नदीत हात पुढे करून पाण्यात बोलावले, पण मन मात्र धजतच नव्हतं. पण हिंमत मात्र केली बरं का. अब्दुलभाईंनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाकातोंडात जाऊन जीव घाबरा घुबरा झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभे करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्यानं इतका गुडगुडीत झाला होता की पाय सटकन निसटला. पण पुन्हा मनाचा हिय्या करून पाण्यात सुळकांडी मात्र मारलीच आणि कुठे गेले ते मात्र कळलंही नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. आजचं पोहणं डोक्याला लागल्यामुळं मात्र तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल आम्ही पोहून येतो बर का, तू इथेच बैस. पण अण्णांचं तसं बोलणं लेखिकेला मात्र खिजवल्यासारखंच वाटत होतं. पण पाण्याची ओढ मात्र लागली होती आणि त्या अण्णांसोबत पोहायला गेले. गोपुरीचे हे दिवस लेखिका विसरणे शक्यच नव्हते. एके दिवशी दुपारची 3-4 वेळ असेल. बाहेर धुवाधार पाऊस पडून अंधारून आलं होतं आणि त्यामुळे सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले होते. एवढा धुवाधार पाऊस कोसळत असूनही अण्णांना खूप दरदरून घाम आला. लेखिकेला कळेच ना, बाहेर एवढा पाऊस गारठा असताना असं कशामुळे होतंय. पण अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता, पण हे मात्र अण्णांनी कळू दिलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी आल्यानंतरच हा सगळा प्रकार कळला. लेखिका म्हणतात, खरं तर अण्णांची मी कोण होती, नात्याची की गोत्याची, पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी असंख्य पोरींवर केली. स्वतःच्या पायावर उभे केले, संसार उभे करून दिलेत. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 21वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: बाहेर धुवाधार पाऊस कोसळत होता. आमच्या उशाशी टेपवर अगदी हलक्या मंद आवाजात कधी मुकेश तर कधी हेमंत कुमार यांची जुनी छान छान गाणी लागलेली होती. अख्ख्या घरात फक्त आम्ही दोघेच, मी आणि भारती तुळजापूरकर, गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेत गप्पा करत असायचो. मध्यरात्र केव्हा झाली तेही कळायचं नाही. पाऊस फक्त एका लयीत तालात कोसळत राहावा, त्यानं आपली लय बिघडवता कामा नये. थोडा जरी आभाळात गडगडाट होऊन लक्कन वीज चमकली तरी बंद खिडकीच्या तावदानातून अख्खी खोली क्षणभर उजळून जायची. आणि मग या बाईसाहेब तितक्याच वेगानं अगो इंदिया असं म्हणून भीतीने कडकडून मला मिठी मारायच्या. किती वेळ तरी बाहेर वीज पावसाच्या आवाजाचा खेळ चालत राहायचा. तो जोपर्यंत शांत व्हायचा नाही तोपर्यंत या पट्टीची मिठी काही सैल व्हायची नाही. मग मीही तिला पाठीवर डोक्यावर हलकेच थोपटायची आणि ती शांत झोपली आहे असं पाहून हळूच टेप बंद करायची आणि मग केव्हा तरी कुणाच्या तरी आवाजानं सकाळी जाग यायची. अभ्यासाच्या निमित्तानं वसतिगृहाच्या वॉर्डनची परवानगी घेऊन मी भारती तुळजापूरकरकडे मुक्कामाला आलेली असायची. तिचे वडील म्हणजे मामा दौऱ्यानिमित्त परगावी गेलेले असायचे. तिचा भाऊ प्रकाश तो सुद्धा कामानिमित्त गावात नसायचा. मोठा भाऊ डॉक्टर विजय आणि शैलावहिनी नुकतेच परदेशी गेलेले होते. मग अशावेळी भारतीला माझी किंवा लतिकेचीच सोबत हवी असायची. लतिका वांगीकर, संध्या सुळेकर, संगीता बिंदू, छाया जवंजाळ, मी आणि भारती, आमचा हा ग्रुपच एवढा जबरदस्त होता की बाकीच्या मुली नेहमी आमचा हेवा करायच्या. गव्हर्नमेंट कॉलेजमधली आमची मैत्रीण छाया, तिनं प्राध्यापकांवर केलेल्या कॉमेंट्स काही वेळा अगदी हैराण करून सोडायच्या. पण तिचा बेरकेपणा काही आवरत सुद्धा. संगीता विज्ञान शाखेची तर आम्ही सगळ्याजणी कला शाखेच्या. पण मैत्रीत कधीही अंतर पडलं नाही. शेवटचं वर्ष होतं. मी कॉलेजमध्ये विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. अर्थात या सगळ्या सख्यांच्या पाठिंब्यावर एक पैसुद्धा खर्च न करता विरोधी विद्यार्थिनींपेक्षा दुप्पट तिप्पट मतांनी मला निवडून दिलं होतं. मी NCC आणि नाटकात सुद्धा भाग घेतला होता. सुंदर मी होणार या नाटकामध्ये चुलत बहिणीची छोटीशीच भूमिका केली होती. प्राध्यापक वसंतराव कुंभोजकर, प्राध्यापक लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं नाटक बसलं होतं. श्यामल जोगदेव, संध्या बरिदे, कमलेश कापडिया, नरेंद्र अष्टीकर वगैरे बरेच जण या नाटकात होते. सुरेंद्र जोंधळे प्रॉम्प्टिंग करायचा. तासन तास आमच्या तालमी चालायच्या. कुंभोजकर सर म्हणायचे, न म्हणय बाबा न म्हण, नाही तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील. कुणीतरी कायम न च्या ऐवजी न आणि न च्या ऐवजी न म्हणजे आणी पाणी म्हणायचे. आणि माझ्या या सगळ्या सख्या आमची कशी टर उडते हे लांब उभे राहून बघायच्या. एक चांगली कव्वाली सुद्धा बसवली होती. अख्खं कॉलेज त्यावर्षी दणा आणून सोडलं होतं. सतत 8-10 दिवस हे स्नेहसंमेलन चालू होतं. कॉलेजच्या मागच्या बाजूला म्हणजे फाईन आर्ट्स कॉलेजच्या बाजूला आमच्या कॉलेजचा शामियाना टाकलेला होता. अगदी नीट आणि व्यवस्थितपणे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडायचे. प्राध्यापक वर्गानेही त्यावर्षी एक नाटक सादर केलं होतं. रात्रीचे 12:30 वाजायचे आणि मग आमचा जत्था भारतीकडे मुक्कामाला निघायचा. कारण जवळ घर फक्त भारतीचंच. भारतीच्या स्वयंपाक्याने काहीतरी स्वयंपाक करून झाकून पाकून ठेवलेला असायचा. एका मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यात भात भाजी वरण कालवायचं. कालवेपर्यंत सुद्धा दम नसायचा. आम्ही साऱ्याजणी त्या जेवणावर

0: त्या नेहमीच्या अगदी मृदू हळुवार आवाजात विचारायचे, भारती कमी पडलं का बेटी? उद्या युसुफला जास्त करून ठेवायला सांगतो. हे बघा, स्वयंपाक खोलीत कपाटातल्या स्टीलच्या डब्यात तिसऱ्या रांगेत चकल्या ठेवल्या आहेत, त्या संपवा बरं. छान.
1: पुन्हा आमचा आदाशीपणा सुरू. कुठून आणि कशी एवढी भूक लागायची कळायचंच नाही. कितीही खाल्लं तरी कमीच पडायचं. आणि मग त्यातून लतिकेचा मिश्किलपणा. बास बास बास, ए बास करा ग, बस करा, पोट फुगतील.
0: रात्रीचे 2 वाजत आलेले असायचे आणि मग सगळ्याजणी ताणून तेच. सकाळी 9 सगळ्या उठायच्या. तोपर्यंत मामांनी आमच्यासाठी गरम गरम पोहे, कधी उपेट, कधी गरम पराठे तयार करून ठेवलेले असायचे. अगोदर सर्वांची चहा कॉफी व्हायची, मग खाणं, मग पुन्हा मनसोक्त चहा. चवीनं घेत गप्पा करत तासभर हसत खिदळत हे सगळं चालायचं. एकेका प्राध्यापकाची वा मॅडमची किंवा कॉलेजच्या काही मुला मुलींच्या गमती जमती सांगून पोट धरधरून हसायचो. पण जे चालायचं ते आमच्यापुरतंच मर्यादित, आमच्या वाट्याला कोणी जायचं नाही. त्यावेळी कॉलेजमध्ये एक नवीन प्राध्यापक महाशय नुकतेच नोकरीवर रुजू झाले होते. भलतेच गुण दाखवायला लागले. तेही आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीच्या मागे लागले. म्हणजे ती घरी जाताना हळूहळू तिच्या मागून जायचं, जवळून स्कूटर न्यायची, पुढे जाऊन वाट बघत बसायची, लिफ्ट देऊ का म्हणून विचारायचं. हे तर फारच झालं. शेवटी आम्ही सगळ्यांनी एक आयडिया केली, ठरवलंच त्यांची फजिती करून सोडायची. लेबर कॉलनी ते कॉलेजचं प्रवेशद्वार एकच रस्ता, तोही चढाचा. त्या रस्त्यावर कॉलेजच्या मुला मुलींची सतत मुंग्यांसारखी गर्दी असायची. आम्ही 5-6 जणी तर होतोच, पण आमच्यात पुन्हा रेखा डोळे, मीरा, रुबीना आणि रुक्साना सुद्धा सहभागी झाल्या. आम्ही सगळ्यांनी अर्धगोलाकार जमून रस्ता अडवला. त्या प्राध्यापकाचा पिरियड संपला. महाशय स्कूटर घेऊन कॉलेजच्या कमानीतून बाहेर पडले. थोडं पुढे आलं की रस्त्याचा सगळा उतारच. उतारावर आम्ही सगळ्याजणी अर्धगोलाकार उभ्या. बाकीच्या सगळ्या वाहनधारकांना आमच्या मित्रांनी बाजूला अडवून धरलं होतं. अडवलं नाही ते फक्त या प्राध्यापकांना. ते निघाले. मानवी साखळीवर आपटणार तोच त्यांनी कचकन ब्रेक दाबले. गाडी बंद. आम्हा सगळ्यांकडे आलटून पालटून पाहिलं. त्यांना दरदरून खांब फुटला. आणि त्यांची चूक बहुधा त्यांच्या लक्षात आली. इतक्यात कुठून कसे माहीत पण प्राध्यापक श्याम वर्मा सर आमच्या समोर उभे राहिले. क्या क्या बात है जाधव, अरे भाई हमें तो सुनाओ, हुआ क्या है और ये चल क्या रहा है. वर्मा सरांबद्दल मात्र माझ्या सगळ्या मैत्रिणींना वैयक्तिक खूपच आदर होता. अभिमान वाटावा असे जे काही प्राध्यापक असतात त्यापैकी वर्मा सर होते. वर्मा सर तसं बोलताच आम्ही सगळ्या जणींनी त्या गृहस्थांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. वाट मोकळी करून दिली खरी, पण वर्मा सरांना मात्र सांगून टाकलं की ते मुलींना कसा त्रास देतात ते. सरांनी सगळं ऐकून घेतलं. आम्हा सगळ्यांना एकत्र त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि समजावून सांगितलं की प्राध्यापक वर्गाशी असं वागू नये. सरांना मग मीच विचारलं, सर पण मग प्राध्यापकांनी मात्र आपल्या विद्यार्थिनीशी कसंही वागलं तरी चालतं का? सर तुम्ही आलात म्हणून ते आज सुटले, नाहीतर आम्ही सगळ्या जणींनी ठरवलंच होतं की त्यांना चपलांची माळ गळ्यात घालून प्राचार्यांकडे न्यायचं. पण त्यांच्या सुदैवानी ती वेळ आली नाही. त्यानंतर एवढं मात्र झालं की पुन्हा कधीही ते प्राध्यापक महाशय आम्हा कुणाच्याच वाटेला गेले नाहीत. प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्राध्यापक बोरुडे सर, चित्ररेखा देशमुख यांच्याबद्दल आम्हाला खूपच आदर होता. कॉलेजचं आमचं शेवटचं वर्ष आणि सुवर्ण महोत्सवाचं वर्ष गाठून आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वार्षिक स्नेहसंमेलन साजरं करायचं असं संसद अध्यक्ष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाने ठरवलं होतं. त्यावर्षी मी विद्यार्थिनी प्रतिनिधी होते, एनसीसी ऑफिसर, शिवाय विद्यार्थी संसदेतील एक प्रमुख. त्यामुळे स्नेहसंमेलनाची काही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. कॉलेजच्या नवरंग वार्षिकांकात माझे कमीत कमी 20-25 तरी वेगवेगळे

0: आपल्या विभागातून फोटोच फोटो आले होते. त्याच वेळेला माझे वडील गावाकडच्या त्यांच्या काही मित्रमंडळींना औरंगाबादला घेऊन आले होते. दोन चार महिन्यांपूर्वीच दात बसवण्यासाठी माझे वडील औरंगाबादला आले होते. त्यांचे चांगल्या प्रकारे बसवलेले दात पाहून गावातल्या कुणीतरी त्यांना यावेळी सोबत घेऊन आलं होतं. त्यांच्या सोबत आलेल्यांपैकी कुणाला तरी बहुधा दात बसवून घ्यायचे होते. अण्णा त्यांना घेऊन घाटी रुग्णालयात आले होते. घाटीच्या धर्मशाळेत मुक्काम केला होता. पण मी काय करू शकत होते त्यांच्यासाठी? न राहायला घर, न खोली, न जेवणखाण काहीच देऊ शकत नव्हते. पण त्या सगळ्या मंडळींकडे पाहून मन मात्र आतल्या आत तुटत होत की आपण त्यांचा एक दिवस सुद्धा साधा पाहुणचार करू शकत नाही. अण्णा म्हणाले, बेटी तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. अगं आम्ही किती दिवस राहणार इथे? 4-6 दिवसात काम झालं की आम्ही जाणार. त्यानंतर 2-3 दिवसातच मला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार होतं. मी अण्णांना फक्त सांगितलं, तुम्ही या, या ठिकाणी या, मी तुम्हाला बसण्याची जागा करून देते. माझ्या अण्णांना केवढं कौतुक. आपली पोरगी एवढी शिकली आहे, एवढ्या मोठ्या पाहुण्यांकडून तिला बक्षीस मिळणार, तेही पोराचा ड्रेस घालून ती स्टेजवर जाणार. अरे बाप रे, सगळं कौतुक त्यांच्या मित्रमंडळींना सांगून झालं. मग ती मंडळी आल्याशिवाय आणि साहेबरावांच्या पोरीला पाहिल्याशिवाय थोडीच राहणार होती. साहेबराव जाधवांसह धोतर फेटेदारी मंडळी 6-7 जण कॉलेजच्या आवारात शिरली. मात्र पोरांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. बरं, मी अगोदर त्यांची बराच वेळ वाट पाहिली होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली. मला व्यासपीठावर पाहुण्यांबरोबर मुलींची प्रतिनिधी म्हणून बसणं आवश्यक होतं. बसले होते शरीरानं तिथं, पण मन मात्र बाहेर गर्दीत कॉलेजच्या गेटमध्ये घुटमळत होत. माझं मन मला सारखं सांगत होत, तुझे वडील सगळ्या मंडळींना घेऊन येतील, त्यांना कुणी आत सोडेल का? त्यांचा तसा गावंढळ साधा पोशाख, मळका काहीसा फाटका. खरच आपल्या शहरी माणसांना या मळक्या फाटक्या माणसांबद्दल एवढी लाज का वाटावी? कमीपणा का वाटावा? माझ्या वडिलांनी गेटवर मुलांना सांगितलं, अरे बाबा, इंदू जाधव माझी मुलगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, ते पाहण्यासाठी आम्ही इतके दूरवर आलोत. पण पोरच ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. माझे वडील हात जोडून वारंवार त्या सगळ्यांना विनंती करत होते, अरे बाबांनो खरंच सांगायलो, हिंदू जाधव माझी पोरगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, अरे ते बघाल तर इतक्या दुरून आलोत बाबांनो, सोडा आम्हाला, जाऊ द्या. अरे बाबांनो, मी माझ्या लेकीला फक्त एकदाच दूरवर उभा राहून पाहतो. एकदा का तिला डोळे भरून पाहिलं की इथं आल्याचं सार्थक होईल रे बाबांनो. माझे वडील वारंवार हात सोडून विनवणी करत होते. नशीब चांगलंच म्हणायचं. त्याच वेळेला तिथं माझ्या मैत्रिणी गंगा बेंबळकर लोलगे आणि संध्या सुळेकर पोचल्या. त्यांनी वडिलांना ओळखलं, आत नेलं, खुर्च्यांवर बाजूला बसवायला लागले. पण ते बिचारे एवढे बुजलेले होते की खुर्चीवर बसू शकत नव्हते. कुठंतरी कोपऱ्यात उभं राहून लेकीचं कौतुक पाहण्यात आनंदाश्रू ढाळत होते. एनसीसीच्या कडक गणवेशातील आपल्या लेकीचा रुबाब पाहून कुठल्या पित्याला आनंद होणार नाही. कदाचित त्यांच्या अंगावर मुठभर मासही चढला असेल त्यावेळी.
1: इंदुमती जोंदळे लेकीत बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 21वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
2: श्रोत्याहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284-99433 ह्या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज। श्रोते हो, आपण दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला कीर्तन ऐकत आहोत आणि यावेळी तर देवशयनी आषाढी एकादशी। आजचं कीर्तनाचं पुष्प आपल्यासमोर सादर करणार आहेत हभप सौ ज्ञानदा बुरसे पंडित, या टिटवाळ्याहून आलेले आहेत। त्यांच्यासोबत तबला संगत देत आहेत जगदीश सोनवणे, हे नाशिकचे आहेत, आणि हार्मोनियमवर आहेत श्री सदानंद टोके त्र्यंबकेश्वर। तेव्हा ऐकूयात आषाढी एकादशी निमित्त कीर्तन।
4: सजयते।

श्रोते हो, आज पूर्वरंगासाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ संत शिरोमणी असलेल्या तुकाराम महाराजांचा आहे. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सद्गुरूंविषयी बोलतायत. काय म्हणतायत?

श्रोते हो, सद्गुरु हा विषय आपल्यासारखे सर्वसामान्य असोत नाहीतर संत सत्पुरुष असोत सगळ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. आता पहा, तुकाराम महाराजांनी ह्या प्रथम चरणामध्ये गुरुचरणी असा शब्द प्रयोग केलाय. बरं, गुरुवरी ठेविता भाव किंवा गुरुजवळी ठेविता भाव असा शब्द प्रयोग न करता गुरुचरणी असाच शब्द प्रयोग केलेला आहे. काय महत्व आहे चरणांचं, भगवत चरणांचं किंवा गुरुचरणांचं काय महत्व आहे? एका दृष्टांतातून पाहूया. एका निबिड घनदाट अशा अरण्यामध्ये एक सुंदर असं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये अनेकविध मासे विहार करतायत. अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक आकारांचे मासे त्यामध्ये विहार करतायत. आणि एके दिवशी झालं असं की दूरवरून सरोवराकडे येताना काही माशांनी एक विचित्र असा प्राणी पाहिला, घाबरले आणि धावत धावत वयोवृद्ध आणि अनुभवी माशांकडे आले. म्हणाले, आजोबा, सरोवराकडे येताना आम्ही एक विचित्र असा प्राणी पाहिला, पहिल्यांदाच, कधीच न पाहिलेला, ज्याला दोन पाय आहेत, दोन हात आहेत, खांद्यावरती काहीतरी विचित्र जाळं असं आहे त्याच्या, असा प्राणी आम्ही पाहिला. त्या अनुभवी माशांच्या लगेचच चटकन लक्षात आलं की ह्यांनी दुसरा तिसरा कोणी नाही, मनुष्य प्राणी पाहिलेला आहे. म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, हा तुम्ही जो पाहिलात तो मनुष्य प्राणी आणि त्याच्या खांद्यावर आहे जाळं, म्हणजे तो कोळी आहे. काम काय त्याचं? तर अशा सरोवरामध्ये यायचं, जाळं टाकायचं, आपल्यासारख्या प्राण्यांना पकडून न्यायचं, माशांना पकडून न्यायचं आणि बाजारामध्ये विकायचं. हे ऐकलं मात्र ते मासे अजूनच घाबरले, छोटे छोटे मासे. म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, यातनं सुटायचं ते कसं? तर तो कोळी जेव्हा पाण्यात उतरेल आपण काय करायचं? त्या कोळ्याच्या पायापाशी जाऊन उभं राहायचं. पहा, कोळी कधी स्वतःच्या पायाशी जाळं टाकत नाही, तो जाळं समोर टाकतो. मग तो जेव्हा जाळं टाकेल तेव्हा आपण त्या जाळ्यात अडकणारच नाही. त्या लहान लहान माशांना हे चटकन पटलं, पण त्यामध्येच काही तरुण रक्ताचे मासेही होते. त्यांनी ऐकलं, विचार केला, काय सांगतोय हे म्हातार, काय कळत नाही त्याला, काय म्हणे, त्याच्याच पायाशी जाऊन उभं राहायचं, तोच आपल्यासाठी जाळं टाकणार, आपण त्यात अडकणार नाही तर काय होणार, ह्यातनं काय मार्ग आहे, तर आपण इथनं काढता पाय घेऊया, म्हणजे काय इथनं पळून सुटूया. व्हायचं तेच झालं. कोळी पाण्यामध्ये उतरला, त्यानं जाळं टाकलं, ह्या अनुभवी माशांबरोबर ते लहान लहान मासे बरोबर जाऊन त्याच्या पायाशी थांबले आणि हे तरुण रक्ताचे मासे सैरावैरा पळायला लागले, जाळ्यामध्ये अडकले. हा दृष्टांत जर नीट ऐकला असेल तर लक्षात येईल की ह्या दृष्टांतामध्ये छानसं रूप कसं वापरलेलं आहे. हे जे लहान सहान मासे आहेत ना, जरी वयाने लहान असले तरी ते म्हणजे आपण सर्वसामान्य, ज्यांनी आपल्या चित्ताची पाटी कोरी ठेवली पाहिजे लहान मुलांसारखी. अनुभवी वयोवृद्ध मासे म्हणजे कोण? तर सद्गुरु, संत, सत्पुरुष. तो जो कोळी आहे तो म्हणजे साक्षात भगवंत आणि त्यानं टाकलेलं जाळं म्हणजे या भगवंतानं आपल्या सर्वांवरती पसरलेलं मायेचं जाल. ह्या मायाजाळात जर आपल्याला अडकायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? तर संत सत्पुरुषांनी सांगितलेला उपदेश, त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. हे जे तरुण मासे आहेत ज्यांनी ऐकलं नाही ते म्हणजे या आपल्या समाजातले कंटक, जे स्वतःचंही अहित करतात आणि समोरच्याचंही अहितच करतात. पण जर आपल्याला या भगवंताच्या मायाजालामध्ये अडकायचं नसेल तर संत सत्पुरुषांनी सांगितलेले उपदेश आपण आचरणात आणणं अपेक्षित आहे, म्हणजेच गुरूंच्या चरणी अनन्वित भाव ठेवणं आणि तो दृढ करणं अपेक्षित आहे. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. सद्गुरूंच्या चरणांवरती आपण जर दृढ भाव ठेवला तर आपल्याला देवाची भेट ही आपोआप होते असं तुकाराम महाराज म्हणतात. आपोआप म्हणजे काय हो? आपोआप म्हणजे
सहज ऑटोमॅटिकली आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातला हा शब्द आहे. पण मग हा शब्द तुकाराम महाराजांनी अभंगात वापरावा अशी सहज होते का हो भेट देवाची. आप म्हणजे पाणी. पाण्यामध्ये जेव्हा पाणी मिसळलं जातं तेव्हा पाण्यातून पाणी वेगळं करता येतं का? तर नाही. त्याप्रमाणे जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूंची भेट घेतो आणि त्यांना शरण जातो तेव्हा सद्गुरू त्याला तत्वमसी असा बोध करतात. म्हणजे काय? तो भगवंत आणि तू हे दोन वेगळे नाहीतच. तू म्हणजेच भगवंत आणि भगवंत साक्षात्कार ते आपल्याला करून देतात. म्हणजे आपोआप होऊन देत चरणी अनन्वित भाव ठेवल्यानंतर कशी देवाशी आपली आपोआप भेट होते याबद्दल आपण आख्यान रूपानं एक छानशी कथा ऐकूयात. पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात.

चला श्रोते हो, आपण प्रतिष्ठान क्षेत्री म्हणजे आताचं पैठण इथं जाऊया. या पैठणला एका श्रीमंत घरी एका मुलाचा जन्म झाला. या दाम्पत्याने अनेक नवसायास, उपास तापास, व्रत वैकल्य केली होती. भगवंतानं दृष्टांत देऊन सांगितलं की तुझ्या पोटी एक पुण्यात्मा जन्माला येईल बरं. त्याप्रमाणे बाळाचा जन्म झाला. मात्र जन्म होताच क्षणी त्या सुईणी बेशुद्धच पडल्या हो, धक्काच बसला. आता माता पित्यांना सांगायचं कसं, कारण जन्मतःच बाळाला हातही नाहीत आणि पायही नाहीत, खाली धड आणि वर फक्त डोकं. आता याला सांभाळायचं कसं. आई वडिलांनाही धक्का बसला, ते झुरायला लागले. भगवंताला विचारतायत, अरे भगवंता, तू तर म्हणालेलास आमच्या पोटी पुण्यात्मा जन्माला येईल, मग हे असं कसं गाठोडं पदरी घातलंस रे. ती हाय खाऊन माता पिता स्वर्गवासी झाले. सगळे नातेवाईक धावले, मात्र कशासाठी, बाळाला सांभाळायला. छे हो, घरदार, पैसा, अडका, जे काही म्हणून लुटता येईल ते सगळं लुटलं. अगदी घराचे चिरेही काढून नेले आणि बाळाला उकिरड्यावर फेकून दिलं. अर्थात जरी उकिरड्यावर टाकून दिलं असलं तरी ते पैठण क्षेत्र आहे. गावातल्या लोकांनी याचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्याला एका मंदिरात आणून ठेवलं, गावकीचं पांडुरंगाचं मंदिर. मग कोणीतरी यायचं, त्याला न्हाव घालायचं. कोणी बायका यायच्या, त्याला जेवू घालायच्या. कोणी कपडे घालायचं. हा पोटावर सरपटायचा म्हणून गावातल्या लोकांनी याचं कुर्मदास असं नाव ठेवलं.

हळूहळू कूर्मदास वयाने वाढू लागला. रोज पांडुरंगाकडे बघायचा, साधना करायचा, आत्मचिंतन करायचा, भगवंताशी बोलायचा. भगवंता, मला माहीत आहे की तू फक्त या मूर्तीत नाहीस, तू चराचरामध्ये परमात्म रूपाने भरलेला आहेस. मला एकदा तुझं रूप पाहायचंय रे. आणि एके दिवशी योगायोगानं या आषाढ महिन्यातच वारकर यांची दिंडी येता येता पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर आली. त्या वारकरी मंडळींमध्ये नामदेव महाराजही होते. महाराज कीर्तनाला उभे राहिले. हा मंदिरात पडलेला होता. कीर्तन कान देऊन ऐकू लागला. नामदेव महाराज कीर्तनात सांगतायत, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. ही नामदेवांची गोड वाणी ऐकली आणि त्या वाणीतलं चैतन्य सामर्थ्य पाहिलं. कूर्मदासानं मनोमन ठरवलं की हेच आपले सद्गुरू.

ठरवलं की हेच आपले सद्गुरु. त्या गर्दीतून तसंच सरपटत पुढे येऊ लागला नामदेवांचं दर्शन घेण्यासाठी. पण कसं शक्य होतं होते, तशीच गर्दी भेदत पुढे आला पण मान वर करून नामदेवांच्या मुखाकडं काही पाहता आलं नाही. नामदेवांच्या चरणांचंच दर्शन घेता आलं. कीर्तन संपलं, मंडळी निघून गेली आणि ज्या स्थानावर उभं राहून नामदेवांनी कीर्तन केलेलं तिथे हा आला. त्या मातीत आपलं शरीर घोळवलं, नामदेवांच्या चरणांची धूळ आपल्या देहाला लावून घेतली आणि निश्चय केला. नामदेवांनी सांगितलंय तसं आपणही पंढरीला जायचं. कुर्मदास पैठणहून पंढरपूरला जाणारा रस्ता आहे तिथपर्यंत सरपटत आला. वारकरी पंढरपूरला चाललेले हा विचारायचा, मला नेता का हो तुमच्या बरोबर, अरे तुला रे कसं न्यायचं. हा म्हणायचा, मला गोणपाट्यात घाला, पाटकुळीला मारा, मी तुमच्याकडं काही मागणार नाही, पण कोणी काही सहाय्य करेना. ह्यानं बायबापड्यांना विचारावं तर त्या म्हणायच्या, अरे आमच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे. हा म्हणायचा, पण ज्ञान मला, टोपलीत घाला डोक्यावर घ्या. अरे नेलं असतं पण तुझं वजन किती, नाही रे जमणार. खरं याला न्यायची कोणी हिम्मतच करेना. तसाच सरपटायला लागला पण वारी संपून गेली, जीव व्याकुळ झाला, आता काही शक्य नाही, प्राण कंठाशी आले. भगवंताला हाक मारली, धाव रे देवा धाव धाव. तेवढ्यात त्याला छकड्याच्या घुंगरांचा आवाज आला. ती गाडी त्याच्यापाशी येऊन थांबली. गाडीवान उतरला, म्हणाला, अरे कोण रे बाबा तू, या जंगलातून असा सरपटत चाललायस, लांडगे कोल्हे कुत्रे, तुला भय नाही वाटत. भय ते कशाचं, जेव्हा भगवंत माझ्या सोबतीला आहे तेव्हा भय ते कशाचं. ह्यानं विचारलं, तू रे बाबा कोण. मी व्यापारी आहे, माझं नाव विठू खिस्ती आहे.

मी व्यापारी आहे, माझं नाव विठू खिस्ती. ह्यानं विचारलं, कुठे चाललास? चाललो असाच, ज्या ज्या गावात बाजार असेल तिथं माझं दुकान थाटतो. बघा गाडीत सगळं सामान आहे. अरे बापरे, मग या एवढ्या सगळ्या सामानाच्या गराड्यातून तू मला रे कसं नेणार? मी नेतो ना बरोबर, कशाला काळजी करताय? असं म्हणून त्या व्यापाऱ्यानं त्या मालगाडीमध्ये तसंच कुर्मदासांना ठेवलं. गावोगावी जावं, दुकान लावावं, माल विकावा, पुन्हा पुढच्या गावी जावं. असं करता करता वर्षभर दोघांनी प्रवास केला आणि पंढरपूरजवळ लवळपर्यंत आले. विठू खिस्तीनं कुर्मदासांना खाली उतरवलं. कुर्मदासांची तब्येत तोपर्यंत बरीच खालवलेली होती. खाली उतरवलं आणि दुकान लावलं. दुकान लावता लावता कुर्मदासांच्या लक्षात आलं की विठू खिस्ती अंतर्धानही पावलेत. त्यांनी विचार केला, आता पुढे कसं जाणार? भगवंता, वर्षभर गावोगावी फिरत इथपर्यंत आणलंस, आता तुझं रूप पाहायला ही चंद्रभागा कशी रे ओलांडू? वर्ष लोटलं होतं तशी पुढची वारीही आली होती. नामदेवांचं कीर्तन वाळवंटात चाललं होतं. भगवंत कीर्तनात नाचत होते आणि इकडे मात्र कुर्मदासांनी टाहो फोडला. भगवंता, अरे प्राण कंठाशी आले, तुझं दर्शन झाल्याशिवाय हे प्राण हा देह सोडणार नाहीत. भगवंता, आता तूच मला दर्शन दे. कुर्मदासांनी टाहो फोडलेला. चालू कीर्तनात भगवंतांनी कुर्मदासांची ती हाक ऐकली. पीतांबर कमरेला खोचला, चंद्रभागेमध्ये उडी मारली, पांडुरंग धावले, तसे सगळेच संत धावले. चालू कीर्तन सोडून नामदेवांनीही पाठोपाठ चंद्रभागेमध्ये उडी मारली आणि तिथे आले. भगवंताने कुर्मदासांना मांडीवर घेतलं होतं.

कुर्मदासांना मांडीवर घेतलेलं पाहून नामदेवांनी भगवंताला विचारलं, पांडुरंगा हा असा कोण रे तुझा भक्त की ज्याच्यासाठी तू माझं कीर्तन सोडून इथे आलास? नाम्या, तू याला नाही ओळखलंस? अरे हा तुझाच तर शिष्य आहे. नाही ओळखलं? माझा शिष्य कसं काय? अरे नाम्या, कीर्तनात नेहमी वरती नको रे पाहत जाऊस, कधीतरी पायापाशी पाहत जा. अरे हा पैठणहून आला इथपर्यंत फक्त तुझा शब्द शिरोधार्य मानून, आता तरी याच्यावर कृपा कर नाम्या. नामदेवांनी कुर्मदासांच्या मस्तकावर हात ठेवला. भगवंताचं चराचरात भरलेलं रूप कुर्मदासांनी पाहिलं. भगवंतानं स्वतः कुर्मदासांना चंद्रभागेचं स्नान घातलं. चंद्रभागेकरिता स्नान, तुझे दोष पळती रानो रान. त्या ठिकाणी भगवंताच्या मांडीवरच कुर्मदासांनी देह ठेवला. लवळला अजूनही कुर्मदासांची समाधी आहे. वारीमध्ये दशमीच्या दिवशी वारकरी लोक कुर्मदासांचं दर्शन घेण्यासाठी लवळला थांबतात. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. कुर्मदासांनी तर हातपाय नसतानाही पंढरीची वारी केली आणि आम्ही हातपाय असूनही वारी करत नाही. असो, सद्गुरूंच्या एका शब्दाखातर आणि भगवत प्रेमासाठी कुर्मदास निघाले आणि भगवंतालाच लवळपर्यंत त्यांनी खेचून आणलं. अशा या कुर्मदासांना शतशत प्रणाम. सद्गुरूंचा हा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराजही पूर्वपदामध्ये म्हणतात.

0: आणि हो आजची देवशयनी आषाढी एकादशी आणि आपण आत्ताच कीर्तन जे ऐकलं ते सादर केलं होतं हबप सौ ज्ञानदा बुरसे पंडित टिटवाळा यांनी. त्यांना तबल्यावर साथ होती जगदीश सोनवणे नाशिक आणि हार्मोनियमला होते श्री सदानंद टोके त्र्यंबकेश्वर. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटा बदल हा एक मोठ्या यशाचा भाग आहे. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिम्मत पाहिजे. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. प्रयत्न यशस्वी होत अथवा अयशस्वी होत, कार्याची प्रशंसा हो अथवा न हो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा विरोधक देखील सन्मान करू लागतात.

श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयो रे आर्ज शुभांगी सोबत. आज 26 जुलै. हा दिवस भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वात मोठा आणि अभिमानास्पद दिवस मानला जातो, कारगिल विजय दिन. 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय यशस्वीरित्या पूर्ण करून कारगिलच्या बर्फाच्छादित शिखरांवर तिरंगा फडकवला होता आणि घुसखोरांना कंठस्नान घालून विजय मिळवला होता. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अमर जवानांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा ऐतिहासिक 27वा कारगिल विजय दिन आहे. आज जागतिक साहित्य, संगीत आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचा जन्मदिवस आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ, जगप्रसिद्ध आयरिश नाटककार, समीक्षक आणि साहित्यिक. त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार आणि ऑस्कर पुरस्कार अशा दोन्ही सर्वोच्च सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या लेखणीने जागतिक साहित्याला एक नवी दिशा दिली. मिक जॅगर, जगप्रसिद्ध द रोलिंग स्टोन्स या रॉक बँडचे मुख्य गायक आणि संगीत क्षेत्रातील एक अद्भुत नाव. आज त्यांचा 83वा वाढदिवस आहे. जुगल हंसराज, बॉलिवूडचे अभिनेते आणि दिग्दर्शक, ज्यांनी मासूम चित्रपटात बालकलाकार म्हणून आणि पुढे मोहब्बते चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा तो अजरामर आणि ऐतिहासिक विचार जो आजही तरुणाईच्या गळ्यातला ताहीत आहे. मी एकतर तिरंगा फडकवून परत येईन, नाहीतर त्या तिरंग्यात गुंडाळून शहीद होऊन परत येईन, पण मी परत नक्की येईन. हा विचार आपल्याला शिकवतो की आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि अथांग धैर्य हे कोणत्याही संकटापेक्षा नेहमीच मोठं असतं. आणि आजची बोधकथा, 1999 कारगिल युद्धाची वेळ होती. शत्रूने फसवणुकीने कारगिलच्या अत्यंत उंच आणि कठीण अशा तोलोलिंग आणि पॉइंट 48-75 या शिखरांवर ताबा मिळवला होता. खालून वर चढणाऱ्या भारतीय सैनिकांवर गोळीबार करणं शत्रूसाठी सोपं होतं. ही मोहीम अशक्यप्राय वाटत होती. या मोहिमेची जबाबदारी एका 24 वर्षाच्या तरुण आणि तडफदार कॅप्टनवर सोपवण्यात आली, ज्यांचं नाव होतं विक्रम बत्रा. त्यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्व करताना अत्यंत अदर्म शौर्य दाखवलं. जेव्हा त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने त्यांना विचारलं की तुमचा कोड वर्ड किंवा यशस्वीतेचा संदेश काय असू शकतो, तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा हसले आणि म्हणाले, ये दिल मांगे मोर, म्हणजेच माझं मन अजून विजयासाठी भुकेलेलं आहे. अत्यंत कठीण चढण आणि ऊन तापमान आणि समोरून येणारा तोफगोळ्यांचा सामना करत करत कॅप्टन बत्रा यांनी शत्रूचं बंकर्स उद्ध्वस्त केलं आणि एका जखमी सहकार्याला वाचवताना त्यांना शत्रूची गोळी लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत त्यांनी त्या शिखरावर तिरंगा फडकवला. ते शहीद झाले, पण त्यांच्या या शौर्याने संपूर्ण भारतीय सैन्यात असा जोश भरला की भारताने कारगिल युद्धच जिंकलं. तात्पर्य हेच, आज सुट्टीच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षितपणे चहाचा आस्वाद घेत आहोत, तेव्हा तो आनंद आपल्याला या वीरांच्या बलिदानामुळे मिळालेला आहे. संकट कितीही मोठी असली तरी जर मनात कॅप्टन बत्रांसारखी ये दिल मांगे मोर म्हणजेच आणखी प्रयत्न करण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर आपण आयुष्यातल्या कुठल्याही आव्हानाला पराभूत करू शकतो, हो ना. आज 26 जुलैचा हा दिवस आपल्याला शिकवतो की खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात किंवा ग्रहात नसते, ती आपल्या मनात आणि आपल्या देशाप्रती असलेल्या आदरात असते. जर आजच्या या सुंदर रविवारी आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यातून 2 मिनिटं काढून कारगिलच्या शहीदांचं स्मरण केलं, आपल्या मुलांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजवले आणि एक जबाबदार नागरिक बनवण्याचा संकल्प केला, तर यापेक्षा शुभमुहूर्त दुसरा कुठला असू शकत नाही. विचार शुद्ध ठेवा, कारण ज्या दिवशी आपण आपल्या देशाचा मातीचा आदर करतो तो प्रत्येक दिवस स्वतःहूनच शुभ असतो. चला तर मग, आज 26 जुलैच्या ऐतिहासिक रविवारी मनात कारगिलच्या वीरांचं शौर्य आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांचा अथांग आत्मविश्वास बाळगून आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करूया. आपल्या सैन्याला, तिरंग्याला मानाचा मुजरा करूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत. शुभ दिन आयोरे.

0: कृष्ण हरी। नमस्कार श्रोते हो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो। वास्तविक त्या शरीरात आपण राहतो। आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे। शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो। तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही। मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे। शरीराला जसे रोग पोखरतात, तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्यापायी जीव हैराण होतो। आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे।
1: 26 जुलै श्रीराम समर्थ साधन चतुष्टय। कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनाचा पाया घालावा लागतो। शास्त्राने 4 प्रकारचे साधनं सांगितले आहेत। प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा। अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे। नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी, हे दुसरे साधन होय। आपले मन बाह्य विषयाकडे धाव घेते, किझून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लाभावे। आपण चूक केली नसतानाही कोणी जात केला तरी शांतपणे सहन करावे। गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा। हर्ष विषयात न मानता संतोषाने राहावे, हे तिसरे साधन होय। शेवटी, भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी। ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल। ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते। पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे। मनामधली कामवासना पूर्ण गेली पाहिजे। मोहाला बळी पडता कामा नये। नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे। जनावरे देखील आपापला प्रपंच करतातच। मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते। सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही। खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे। त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही। प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत। भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे। रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते। म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू, यासाठी त्याच्या नामाची गरज आहे। प्रपंचाची तरा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच तुझ्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते। म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे। प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे। शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरावेत जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे। जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे। नाम घेण्याला जे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका। अतिप्रेमाने नाम घ्यावे। नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत। जानकी जीवन स्मरण जय जय राम।
0: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत। त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय। भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे।

0: Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मोसंबी एक महत्त्वाचं फळ पीक आणि अधिकाधिक उत्पादन घ्यायचं म्हटलं की त्याच्यात अडथळे येतातच. तसं मोसंबी पिकामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये फळगळ ही मोठ्या प्रमाणात आढळते आणि फळे मोठ्या आकाराची झालेली असतात यावेळेस. आणि अशा मोठ्या फळाची जर गळ झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, आता वेगळं सांगण्याची गरज नाही. नैसर्गिक कारणाव्यतिरिक्त देठाच्या इजामुळं, अनेक रोगामुळं, फळमाशीमुळं, फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगामुळं फळं पिवळी पडतात, सडतात व गळतात. मग हे सगळं जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, तर त्याच्याविषयी थोडंसं उहापोह करणं गरजेचं असतं. ते समजून घेणं गरजेचं आहे की मग का अशा प्रकारची गळ होते. तर अनेक कारणामुळं फळगळ होते. झाड जर रोगग्रस्त असेल, कीडग्रस्त असेल, दुखापत झालेली असेल तर त्याच्यामुळं गळ होते. झाडामध्ये ऑक्सिजन व संजीवकाचं असंतुलन निर्माण जर झालं, ज्याला कर्बनत्र गुणोत्तर म्हणतो आपण, त्याचं असंतुलन झालं तर त्याच्यामुळे फळगळ होते. सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता व झाडाची उपासमार असेल तरी मोसंबीची फळगळ होऊ शकते. पाण्याचा ताण किंवा अतिरिक्त वापर जर झाला किंवा तापमानात जर चढउतार झाला, वातावरणामधील जे तापमान आहे त्याचा जर चढउतार झाला तर त्याच्यामुळे गळ होऊ शकते. ओलिताचं व्यवस्थापन अयोग्य पद्धतीने केलं तेही एक कारण फळगळीचं आहे. आंबेबहाराची फळगळ जी होते मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, तर रस शोषणारे पतंग जे असतात ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. तर ही काही महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे मोसंबीची फळगळ होऊ शकते. तर ही सगळी जर आपल्याला फळगळ होण्याची जर कारणं असतील तर आपण त्याच्यामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं असतं आणि त्या उपाययोजना जर केल्या तर आपण त्याची फळगळ थांबवू शकतो. विशेषतः जर आपण विचार केला तर फळातील रस शोषणारा करणारा जो पतंग असतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी फळगळ आहे ती होते. काय यावेळी फळ मोठ्या आकाराचे असतात आणि नुकसान होतं. तर फळझाडावर फुलाची निर्मिती झाली की फुल बऱ्याच वेळ उमलत नाही, त्याच्यामुळे गळ होते. आणि बोराच्या आकाराची किंवा त्यापेक्षा मोठी जर फळं झाली ती पक्व होईपर्यंत वाढ झालेली फळे देखील कधी कधी गळून पडतात. मग हा जो फळातील रस शोषण करणारा पतंग आहे याच्यापासून मोठ्या प्रमाणात जर आपल्याला नुकसान जर टाळायचं असेल तर काही उपाययोजना करावं लागतात. त्याच्यामध्ये प्रकाश साखळ्याचा उपयोग जो आहे तो महत्त्वाचा आहे. रात्र बागेमध्ये अधूनमधून 100 वॅटचे जे बल्ब आहेत ते लावले पाहिजे. त्याच्याखाली केरोसिन किंवा कीटकनाशकयुक्त पाणी असलेलं पसरी भांडणं ठेवलं तर विद्युत प्रवाह नसल्यास गॅस पद्धतीचा जो आकार वापर करता येईल आणि पतंग प्रकाश झोताकडे आकर्षित करून आपल्याला जे आहेत ते त्याच्यामध्ये धडक देतात आणि भांड्यातील पाण्यात पडतात. पतंगांना आकर्षित करण्याकरता किंवा मारण्याकरता आमिषाचा सुद्धा वापर केला जातो. त्याच्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम गूळ आहे, 200 मिली मॅलॅथिऑन आहे, हे मिसळून आमिषाचं द्रावण तयार करतात. आणि साधारणतः 250 मिली द्रावण मोठं तोंड असलेल्या डब्यात झाडू टाकून ते झाडावर अधूनमधून टांगतात. या पतंगाच्या अळ्या गुळवेल जे आहे, फळातील शोषण करणारा पतंग ज्याचा उल्लेख केला आपण मोसंबीवर गळ होते त्याच्यामुळे, तर गुळवेल आहे, वासनवेल आहे किंवा आणखीन काही तण आहे त्याच्यावर त्याची उपजीविका होते याच्या अळ्यांची, तर त्याचा आपण नायनाट केला पाहिजे. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साधारणतः ओलसर कचरा अधूनमधून जाळून बागेत धूर करायला पाहिजे. एकंदर जर एकीकृत उपाययोजना जर केल्या आपण, त्याला एकीकृत व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार म्हणतो, तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मोसंबीतील जी फळगळ आहे ती आपण थांबवू शकतो. विशेषतः फळातील रस शोषण करणारा पतंग जे आहे त्याच्यासाठीच आपण बऱ्याच प्रमाणामध्ये प्रतिबंध करू शकतो. तर ही जी अनेक कारणं आहेत ती आपण समजून घ्यावी, शासनाच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करावा, असाच एक चांगल्या प्रकारचा संदेश मी देईल. अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राच्या उद्यान विद्या शाखा आणि पीक संरक्षण शाखेशी आवश्यकतेनुसार संपर्क करावा. नमस्कार.
0: कृषी संदेश.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
3: चमत्कार. आपण भारतीय लोक चमत्कारावर फार विश्वास ठेवतो. काहीतरी चमत्कार घडावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं. चमत्कार म्हणजे अद्भुत घटना, निसर्गाचे नियम किंवा कार्यकारण भाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत अशा घटनांना अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक म्हणतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद वा विवेकवाद यांच्याद्वारे ज्या घटनांची संगती लागत नाही अशा घटनांना अद्भुत म्हणतात. देव, असुर, राक्षस, भूतपिशाच्य, जादू, मंत्र, साधना देवतांची आराधना, मंतरलेले गंडे दोरे, ताईत, मणी किंवा अन्य भौतिक पदार्थ, मंतरलेली राख किंवा पाणी इत्यादिकांच्या ठिकाणी अघटित घटना निर्माण करण्याची शक्ती आहे असा विश्वास जगातील सर्व जातीत आणि जमातीत कमी जास्त प्रमाणात आढळतो. निसर्गावर ताबा किंवा विजय मिळवल्यानं अशा घटना घडतात असं मानलं जातं. यज्ञ, होमहवन, पूजा, सिद्धमंत्र, तपश्चर्या, इष्टदेवाचा अनुग्रह, ईशकृपा इत्यादिकांना देव, असुर, भूत, पिशाच इत्यादिकांचं सहाय्य मिळतं आणि त्यांच्या योगानं योग्य, हितकारक वा अहितकारक घटना घडतात असं मानण्यात येतं. सूर्याला जागच्या जागी स्थिर करणं, वादळ उठवणं किंवा थांबवणं, पर्जन्यवृष्टी करणं, नदी पिऊन टाकणं, रोग उत्पन्न करणं किंवा थांबवणं, आशीर्वादानं मृत व्यक्तीस जिवंत करणं किंवा जिवंत व्यक्तीस शापानं किंवा मंत्राधिकानं मृत्यू आणणं, शेती नापीक करणं, निरनिराळी रूप धारण करणं, स्त्रीला पुरुष किंवा पुरुषाला स्त्री करणं, अधांतरी आकाशात संचार करणं, अदृश्य होणं, दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखणं अशा प्रकारच्या घटना म्हणजे चमत्कार होय. काही धर्मग्रंथात अशा चमत्कारांना महत्व दिलं गेलं आहे. जगातील बहुतेक सर्व धर्मग्रंथात वा धर्माच्या इतिहासात चमत्कार वर्णिलेले आहेत. पुराणकथा, साधू संतांची आत्मचरित्र यातूनही असे चमत्कार आढळतात. हे साधू संत म्हणजे दैवी पुरुष म्हणून संबोधले जातात. त्यांच्या ठिकाणी अलौकिक शक्ती असते म्हणून असले चमत्कार ते करतात असा समज समाजामध्ये रूढ आहे. जादूविद्या मानवजातीच्या आदिम स्थितीपासून अस्तित्वात आहे. तेव्हापासून जादूगाराच्या गोष्टी प्रचलित झाल्या. त्याच गोष्टीतून देव, असुर, सिद्धपुरुष, अवतार इत्यादिकांच्या तपशीलवार अद्भुत कथा निर्माण झाल्या. काही लोक या चमत्कारांचं समर्थनही करतात. निसर्ग नियम हे ईश्वरानंच निर्माण केले, त्यामुळेच ईश्वराच्या अगाध सामर्थ्याचं दर्शन होऊन ईश्वराचं अस्तित्व पटतं. ईश्वराचं इच्छा स्वातंत्र्य चमत्कारानं विशेष सिद्ध होतं. ईश्वर निसर्ग नियमात बदल करू शकतो कारण ते त्यानंच घडवलेलं आहे. चमत्कार घडत असतात अशी श्रद्धा मानवजातीच्या आदिम अवस्थेपासून तो आजच्या वैज्ञानिक युगापर्यंत मानव समाजात दृढमूल झालेली आहे. अशा चमत्कारावर अविश्वास प्रकट करणारे लोकही अतिप्राचीन काळापासून आढळतात. अलीकडच्या बुद्धिवादाच्या आणि वैज्ञानिक युगाच्या प्रभावाखाली जे जे मानव समाज आले आहेत आणि येत आहेत त्यांच्यात अशा श्रद्धेला खूप उतरती कळा आलेली आहे. कारण चमत्कारांच्या घटनांची वास्तवता विज्ञान पद्धतीनं सिद्ध होत नाही. चमत्कारानं, मंत्रानं, पूजेनं कित्येकदा रोग बरे होतात ही गोष्ट मात्र मानसिक शक्तीचा प्रभाव होय. अघटित घटनांवरील विश्वास हे या श्रद्धेचं स्वरूप आहे. आपण या चमत्कारावर किती विश्वास ठेवायचा हे
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.
0: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, बाजार में दो तरह का सामान मिलता है. एक वह जो बहुत भारी, मोटा और खुरदरा होता है, जिसे बनाने में बहुत कम समय लगता है और उसकी कीमत भी बहुत कम होती है. लेकिन दूसरी तरफ एक ऐसा सामान भी होता है जो बहुत महीन, सूक्ष्म और कलात्मक होता है, जैसे मलमल का कोई बारीक धागा जिसे बुनने के लिए शिल्पी को अपनी पूरी एकाग्रता, अपनी आँखें और अपना पूरा दिल लगाना पड़ता है. ऐसा बारीक सामान हर किसी के बस की बात नहीं होती और उसे खरीदने की हैसियत भी बाजार में आम खरीदारों की नहीं होती. उसके पारखी कुछ खास लोग ही होते हैं. हमारी चेतना और हमारी साधना की हकीकत भी कुछ ऐसी ही है. कबीर साहब आज हमें समझा रहे हैं कि परमात्मा के दरबार में कोरे और मोटे दिखावे का कोई मोल नहीं है. वहाँ तो केवल भीतरी सूक्ष्मता और एकाग्रता ही स्वीकार की जाती हैं. आइए आइए सुनते हैं कबीर साहब का यह अद्भुत दार्शनिक सूत्र। नान्हा काती चित दे महंगे मोली बिकाई, नान्हा काती चित दे महंगे मोली बिकाई, गाहक राजा राम है और न नेड़ा आई।

तथागता असित मुनीच्या भविष्यवाणीने तू बनणार होतास चक्रवर्ती सम्राट, किंवा विश्वाला आपल्या लक्ष लक्ष प्रकाशाने उजळवणारा संपूर्ण मानव कल्याणाचा उद्गाता सम्यक संबुद्ध। तू रमला नाहीस ऐशो आरामात, राजमहालात नर्तकींसह शय्यागारात, उथळ आनंदाच्या आणि सुखाच्या पल्याड तुझी भव्य दृष्टी निब्बाणापर्यंत। तिची संवेदना चाहूल तू केव्हाचीच अनुभवलेली। कसली तरी घुसमट अस्वस्थ करीत होती तुला सत्य शोधण्यासाठी, मानव कल्याणासाठी, दुःखमुक्तीसाठी। तुझ्या प्रेमभावनेची विशाल करुणा प्रसवली जगभर, त्याचा

0: प्रारंभबिंदू प्रकटला पक्षाला लागलेल्या बाणाच्या विव्हळण्याने. तू प्रगाढ प्रेमाने जखमी पक्षाला विशाल बाहूंनी हृदयाशी कवटाळले. तुझ्या धमण्यातील स्पंदनांनी पक्षाला सुरक्षितता जाणवली. दयार्द्र नेत्रांनी तुझ्या करुणा उधानली. हळुवार हातांनी तू देवदत्ताने मारलेला बाण उपसला. पक्षी ममत्वाने तुला आणखीनच बिलगला. देवदत्ताने पक्षावर हक्क दाखवित पक्षी मागितला तुझ्याकडे. तू म्हणाला, हा माझा, मारणाऱ्यापेक्षा जगवणाऱ्याचा असतो तो. वाद वाढला, राजवाड्यात पोहोचला. राजवाड्याच्या सभागृहात न्याय झाला आणि तुझी ममत्वाने ओतप्रोत करुणा विजयी ठरली. पक्षाची तुझ्याकडील ओढ पाहून नंतर मुक्त अवकाशात मोकळे स्वातंत्र्य दिले तू पक्षाला. तेव्हा तुझ्या प्रेमदया भावनेला करुणेचे विशाल धुमारे फुटले. विश्वाच्या अस्तित्वाचं सत्याचं विशाल प्रतिबिंब सापडलं तुला करुणेत. तू समाधानाचं एक स्मितहास्य केलंस आणि तुझ्या संशोधनाचा प्रवास सुरू झाला. लोककल्याणाची प्रचंड सकारात्मकता ऊर्जा ओथंबली तुझ्या करुणेतून आणि तू विस्तारत गेलास आभाळभर. बा तथागता, पाणी वाटपावरून हिंसा होऊ नये म्हणून तुझ्या डोळ्यात करुणेचं पाणी आलं आणि तू म्हणाला, रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य कोलियांमध्ये युद्ध होणं योग्य नाही. तुझ्या या विरोधानं हादरली सगळी संघसभा. बहुमताला विरोध केलास म्हणून होणार होती तुला शिक्षा. जमा होणार होता तुझा जमीन जुमला घरदार बंगला महाल किंवा स्वीकारावा लागणार होता तुला देशत्याग. तू देशत्याग स्वीकारलास, परिव्राजकाचा मार्ग अनुसरलास, बद्धत्वाच्या दिशेनं पावलं पडू लागली तुझी जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेच्या साक्षीने. देश त्यागाच्या तुझ्या निर्णयानं कपिल वस्तू हादरलं. पित्यानं प्रचंड शोक केला. तुझ्यावर ममतेचा वर्षाव करणारे राजा शुद्धोधन आणि माता महाप्रजापती आणि नगरवासी खूप व्याकुळलेत, दुःखी झालेत. अगोदरच राजमहालापर्यंत पोहोचलेली देश त्यागाची तुझी वार्ता तू गंभीरपणानं यशोधरेकडे जाऊन कथन केलीस आणि माता यशोधरा उद्गारली. तुमच्या ठिकाणी मी देखील असते तर हेच केले असते. अनुमतीने यशोधरेच्या तू निश्चिंत झालास. संवादाने दोघांच्या विवेकी टोकदार सत्याकडे सरकला आणि सिद्धार्थाच्या परिव्राजकाचा मार्ग गतिमान झाला. पाण्याचा प्रश्न सामोपचाराने चर्चेने सोडवता येतो, त्यासाठी युद्धाची आवश्यकताच नाही हा सोपा निर्णय कठीण बनला. मग सर्वंकष लोककल्याणाचा प्रज्ञामयी मार्ग तू अनुसरलास, तोच मार्ग तुला शोधावा.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ग्राम गीता चिंतन भाग 53। या भागात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी समाजातील प्रत्येक माणसाचा स्वभाव उत्सव प्रिय आहे, त्यामुळे त्यांनी सणोत्सवाचा उद्देश रोचक पद्धतीने जाणत्या माणसाचे समोर ठेवला। त्यातून संस्कृतीचं दर्शन होते। भारतीय संस्कृतीप्रमाणे तीन सण या देशात बहुधा सर्वच स्तरातील समाज कमी अधिक प्रमाणात साजरे करतात, दशहरा, दिवाळी आणि होळी। सर्व समाजात प्रेमाची, आत्मीयतेची भावना वाढावी यासाठी वंदनीय महाराजांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवा क्षेत्रामध्ये दशहरा या सणाला स्नेह संमेलन दिन म्हटले आहे। मोठ्या आदरपूर्वक स्नेहाने सर्व जाती धर्माच्या मानव मात्रांचे समतेचं मिलन या दिवशी व्हावं, मानवतेचं नातं परस्परात वाढावं, हा पवित्र उद्देश त्यांनी समोर ठेविला। विजयादशमी देखील या सणाला म्हणतात। प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणावर विजय मिळविला। यातून प्रत्येकाने अंतकरणात प्रेम संपादन करून अहंकारावर विजय मिळवावा असा संकेत मिळतो। दशहरा देखील या सणाला म्हटलं आहे। दशानन म्हणजे रावण, याला श्री रामाने हरविले। एकंदरीत आपसातील हेवेदावे विसरून एका ध्येयाने प्रेरित होऊन मिळा असा संदेश या सणाचा आहे। दशहरा हा सण पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते अशा संधिकालात येतो। धान्याचे रूपाने शेतातील लक्ष्मी गावात घराघरात यायला सुरुवात होते। ग्रामगीता ग्रंथात ते लिहितात, पूर्वजांनी जो हेतू योजिला तो पाहिजे समजूनी घेतला, त्याची उद्देशाप्रमाणे झाला पाहिजे सणवार। भारत वर्षाची चालीरीती अत्यंत योजनाबद्ध होती, त्याने सहज चाले सुस्थिती समाजाची, तेची पुन्हा उजळावे म्हणून बोलिलो सहज भावे, तत्वता उत्सवाशी गौणत्व द्यावे ऐसे नाही। उत्सव प्रिय मानवाचा स्वभाव, सणवार मुहूर्ताचा त्याशी गौरव, विशेष कार्यासाठी

0: आव नेहमी त्याची अहिसाचे आहे दशहरा दिन विजयादशमी उत्साह पूर्ण त्याने वाडे स्नेह संघटन उत्तम गावी सगळ्यांनी मिळून मिरवीत जावे थोर पुरुषांचे गोडवे गावे पूर्व ऋषींचे कौतुक करावे गौरवावे राष्ट्राशी ते दिनी उत्तम संकल्प करावा आपुले ते सर्वांचे हा बोध घ्यावा मतभेद समूळची विसरावा सोने देऊनी एकमेका पुढे वितंडनेची नसावे सकळांनी सकळाची वंदावे परस्परांचे आशीष घ्यावे बंधू बंधू म्हणून मिरवीत मिरवीत यावे घरी संत देवाशी वंदोनी अंतरी वाड वडिलांचे वरद हस्तशिरी धारण करावे कौतुकाने नवीन कार्य संकल्प करावा मग वर्षभरी तो टिकवावा ऐसा सोहळा सगळ्यांनी साधावा एकात्मतेने दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला परी पहावा कोण राहिला भुकेला घरी त्यास आमंत्रित करावे गोडधड भोजनाशी द्यावे परस्पराशी मिळून चालवावे वैभव सर्वांचे अमावशेच्या रात्री दिवाळीचा सण येतो दिवे उजळून लक्ष्मीचे पूजन मोठ्या प्रसन्न चित्ताने समाज करतो गावाचे एकचे असावे लक्ष्मी पूजन प्रचंड मंडपी करोनी स्थान सर्वांस द्यावे फराळ भोजन सर्वा मिळूनी आनंद उसळावा घरोघरी सुखी गायी वासरे नरणारी भाऊ बहिणींचे परोपरी नाते वाढे ऐसे व्हावे बंधुभाव भगिनीपण हे नाते ओसरले समाजातून ते वाढाया नव्या पिढीत पूर्ण योजना भाऊ बीजेची तैसेची भरवावे गो प्रदर्शन कोणत्या गायी दुधाळ पूर्ण कोणता वडू गुण संपन्न उंच पुरा पहावा तो सगळ्यांनी गौरवावा सर्वा मिळून इनाम द्यावा गायी गुरांचा महिमा पटवावा सर्व जना आपापली गाय प्रभावी पुढे करावयाची सांगावी पुढची गुढी उभारावी इनाम देऊ म्हणून तैसेची वाढवावे खताचे महिमान नरकासुरास निमित्त करून शेण खतादिकांचे वर्णन विशद करून सांगावे याच खता मुताच्या सहयोगे शेती उत्तम राहुनी पिके म्हणून सर्वांनी योग्य खडगे करोनी खत सांभाळावे शेती माझीच शेणादी जावे तरीच भूमिमाता पावे हे घरोघरी सांगावे हाची खरा दिवाळ सण गावी ज्याने लक्ष्मी नांदे लोक जगतील आनंदे ऐशा प्रयत्नानीच साधे खरी दिवाळी आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज दिवाळी सणाच्या दृष्टीने एका भजनात लिहितात शिक्षण देऊनी केली दिवाळी अज्ञानाची करुणी होडी तुकड्या म्हणे मन रंगल जीवा भावाने जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं याही पुढे जाऊन होडीचा सण येतो या सणातून असा संकेत मिळतो दसऱ्याला मिळता आले नाही दिवाळीला उजळता येत नसेल अंधारातून प्रकाशाकडे अर्थात अज्ञानातून ज्ञानाकडे जाता येत नसेल दुर्व्यसनातून अनिष्ट रूढ्यातून अंधश्रद्धेतून मुक्त होता येत नसेल तर आता होडी संकेत करते की जळा असाही या सणातून आणि भाव प्रकट होतो ग्रामगीता ग्रंथात वंदनीय महाराज लिहितात दिवाळीचे निमित्त करूनी स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वांनी उकिरडा ही नीट करूनी दिवा लावावा स्वच्छतेचा नेहमी स्वच्छ ठेवावे घर श्रम करावेत अंगभर हाची खरा सन्मार नित्य सुंदर वर्तणूक जो नेहमीच स्वच्छता करी त्याने उत्सव पाळले सर्वतोपरी उत्तम जेवावी भाजी भाकरी देवादिका अर्पुनी ऐसे रोत जो सांभाळी त्याची खरी दसरा दिवाळी नाहीतरी समजा होळी आपल्या साऱ्या जीवनाची होळीचा आला शिमगासन त्यात मोठी मारहान लोक इब्रत मान सोडून पडती मार्गी वेडेचे हा वाढला विचित्र ऐसे नोहे शिमगा जाना त्यातही आहे तात्विकपणा घेण्यासारखा समाजा याच दिवशी प्रल्हादाची छळणा केली होती होडीने जाणा परी दुःख न झाले प्रल्हाद प्राणा हरिभक्त म्हणून शेवटी छळणारेची जळले हे गावाचे कौतुक झाले म्हणून जन ओरडले उपहास त्यांचा करुणी त्याच दिवशी शंकराने काम जाडीला तिसऱ्या नयने म्हणून कामास धिक्कारिले भूत शेने हल कळलोड करुणी त्याच दिवशी सज्जनांनी वार्षिक यज्ञाची केली आखणी संपूर्ण गाव साफ करुणी द्यावे पेटवणी कैचन ते त्याच्या प्रकाशी सर्वांनी जमावे आपुले दुष्कृत्य निवेदावे पुढे तैसे न करण्याचे योजावे अनुतापाने हे मनोधैर्य कमी पडले म्हणून दुसरे जण ओरडले गावाचे पाप धुवून काढले ऐशिया परी ग्रामगीता ग्रंथात वंदने महाराज लिहितात होडी निमित्ताने जमोनी नरनारी घ्याव्या कवायती मोहल्ल्यावरी ग्राम सुधारक नाटिका बरी मनोरंजनाशी योजावी होडी म्हणजे ग्राम शुद्धी दिन तैसेची मातृदिन बालक दिन श्रमिक दिन मानवता दिन स्वातंत्र्य दिनादी कितीतरी तैसेची अनेक लहान सण सर्वात असावे तत्वानुसंधान उदरपूर्तीचे दिखाऊ साधन ऐसे झाले तरी व्यर्थ प्रगतीसाठी सणवार करावे काही सण एके ठाईच घडवावे सर्वा मिळून आचरावे सहकार्याने सणोत्सवाचे निमित्ताने भारतीय संस्कृतीची रचना मोठी सुंदर आहे. पंचमीचे दिवशी सापात, पोळ्याचे दिवशी बैलात देव पाहण्याची परंपरा आपल्या देश संस्कृतीची आहे. संत नामदेवानी तर कुत्र्यात देव पाहला. हाती घेऊन तोपवाटी नामा लागे श्वाना पाट, नामा म्हणे ऋषिकेशी कोरड्या पोळ्या कशा खाशी, असा भाव संत नामदेवानी त्यांच्या अभंगात व्यक्त केला आहे. संत एकनाथ महाराजांनी तर गाढवात देव पाहला. वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, काशीच्या गंगेची कावडी ओती तहानेल्या जीवाचे तोंडी, तीर्थ स्नानाहुनी पुण्य कोडी बोलती नाथ. अर्थात वाईटातून चांगलं निर्माण करण्याचा संकेत यातून मिळतो. काही सण सार्वजनिक आहेत, त्यात प्रामुख्याने गणेशोत्सव येतो. या उत्सवाचे 10 दिवस हे घराच्या गावाच्या प्रत्येक क्षेत्राच्या व देशाच्या कर्त्या माणसाला प्रशिक्षणाचा काळ आहे. कारण गणपतीची व्याख्याच अशी आहे की गण म्हणजे जनता आणि पती म्हणजे नायक, मुख्य जबाबदार व्यक्ती. आता या जबाबदार माणसाला श्री गणेशाची मूर्तीच प्रशिक्षण देते. गणेशजीची मूर्तीला 4 हात आहेत. पहिल्या हाती मोदकाचे ताट आहे, यातून समाजाचे अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था प्रमुखाने करावी असा संकेत मिळतो. दुसऱ्या हाती प्रेम पाश आहे. आपल्या जबाबदारीवर असलेल्या लोकांना त्या जाणत्या प्रमुख माणसांनी प्रेमाची वागणूक द्यावी. तिसरा हात गणेशजीचा उभा आहे. प्रमुख माणसाने समाजाचे पाठीशी आशीर्वादाचा मदतीचा हात ठेवावा व त्यांना उद्योगाला लावावे. वंदने महाराज लिहितात, उद्योगी जन सर्व पुजारी पूजा तयाची इमानदारी, आता खोटं नाटं नाही राहिलं माझं गावचं मंदिर शोभलं, जीवा भावाने जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. आणि श्री गणेशजीचे वाहन हुंदीर आहे, ते उद्योगाचे प्रतीक आहे. या संबंधी एका संस्कृत श्लोकात असा उल्लेख आलेला आहे की बहु निष्कपट द्रोही बहु धान्योपघात कहा छिद्रान्वेषिच्च सर्वत्र दूषका मूषको.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

19 मार्च 1894 जॉर्ज डब्ल्यू हेल यांच्या घरातून शिकागोहून स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेलं पत्र. कन्याकुमारी इथे कुमारी देवीच्या मंदिरात बसलो असताना, भारताच्या दक्षिणेकडील त्या शेवटच्या खडकावर बसलो असताना मला एक उपाय सुचला. आम्ही लाखो संन्यासी आहोत, इकडे तिकडे फिरून लोकांना तत्वज्ञान दर्शनशास्त्र शिकवतो, हा सगळा खुळेपणा नाही का? उपाशीपोटी धर्म काय पचणार असं आमचं गुरुदेव म्हणत नव्हते? गरीब लोक हे जे पशुवत जीवन कंठत आहेत याचं कारण अज्ञान हेच आहे. वर्षानुवर्ष आम्ही पाजी लोक त्यांचं रक्त शोषत आलो आहोत, त्यांना आपल्या टाचेखाली तुडवत आलेलो आहोत. समजा काही निस्वार्थ आणि परहितेच्छू संन्यासी जर गावोगावी खेडोपाडी भ्रमण करून शिक्षणाचा प्रसार करतील, चांगल्या उपयुक्त गोष्टी सांगून, चांगले उपाय योजून, बरोबर नकाशे कॅमेरे या सगळ्या वस्तू घेऊन जर ते उच्च नीच सगळ्या जातींच्या उन्नतीसाठी चोहोकडे फिरतील, तर त्यामुळे कालांतराने सगळ्यांचं हित होणार नाही का? पण सारांश हाच की जर पर्वत महम्मदाकडे येत नसेल तर महम्मदानं उठून पर्वताकडे गेलं पाहिजे. गरीब लोक जर तुमच्याकडे येऊन शिक्षण घेऊ शकत नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. गरीब लोक इतके निर्धन आहेत की ते शाळेमध्ये येऊ शकत नाहीत आणि काव्यासारख्या विषयांचा अभ्यास केल्यामुळे त्यांचा काही लाभ होणार नाही. आपण आपलं राष्ट्रीय स्वत्व आणि आपलं राष्ट्रीय वैशिष्ट्य हरवून बसलो आहोत आणि हेच भारतातल्या सगळ्या दुःखांचं कारण आहे. राष्ट्राचं हे स्वत्व आपण त्याला पुन्हा प्राप्त करून दिलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला उन्नत बनवलं पाहिजे. हिंदू

क्रीम ख्रिस्ती सगळ्या लोकांनी त्यांना पायाखाली तुडवलेलं आहे. तसंच त्यांच्या उद्धारासाठी आवश्यक असलेली शक्ती ही आतून आली पाहिजे. कोणत्याही देशात जे दोष असतात ते त्या ठिकाणी विद्यमान असणाऱ्या धर्मामुळे नसतात, तर धर्माचं योग्य रीतीने पालन न केल्यामुळेच हे सगळे दोष उद्भवलेले असतात. म्हणून धर्माचा काहीही दोष नसून दोष माणसांचाच आहे. हे कार्य संपादन करण्यासाठी प्रथम माणसं हवीत आणि मग पैसा. गुरुदेवांच्या कृपेनी प्रत्येक शहरात 10-15 लोक खात्रीने मिळतील. पैसा गोळा करण्यासाठी मी इकडे तिकडे फिरलो, पण भारतातल्या लोकांकडून पैशाची आशाच करायला नको. स्वार्थाचे मूर्तिमंत पुतळे, ते का पैसे देणार? म्हणून मी इथे अमेरिकेत आलो आहे. या ठिकाणी मी स्वतः खपून पैसा मिळवेन आणि मग मायदेशात परत जाऊन जीवनातलं माझं हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी उरलेलं आयुष्य वेचेन. ज्याप्रमाणे आपला देश सामाजिक गुणांच्या बाबतीत मागासलेला आहे, त्याप्रमाणे हा देश अध्यात्माच्या धर्माच्या बाबतीतही मागे पडलेला आहे. मी त्यांना धर्म देईन, ते मला पैसा देतील. माझं उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मला किती वेळ लागेल हे मला सांगता येत नाही. हे लोक आमच्यासारखे ढोंगी नाहीत आणि मत्सराचा तर त्यांच्या ठिकाणी लवलेशही नाही. मी हिंदुस्थानातील लोकांवर अवलंबून राहणार नाही. मी स्वतः जीव तोडून मेहनत करीन, प्राणपणाने प्रयत्न करीन आणि आपले विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवेन. एकतर मी आपलं ध्येय प्राप्त करून घेईन, नाहीतर या प्रयत्नात आपले प्राण अर्पण करीन. सन्निमित्ते वरम त्यागो विनाशे नियते सती. ज्या अर्थी मृत्यू अटळ आहे, त्या अर्थी एखाद्या सत्कार्यासाठी देहत्याग करणं श्रेयस्कर नाही का? ह्या सगळ्या स्वप्न राज्यातल्या कुचकामाच्या गोष्टी आहेत असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण माझ्या आत काय चाललंय हे तुम्हाला काय ठाऊक. तुमच्यापैकी कुणी माझ्या योजनेत मला सहाय्य करण्यासाठी पुढं आलं तर उत्तमच, नाहीतर माझे गुरुदेवच मला मार्ग दाखवतील. आपसातील मत्सराचा त्याग करून एखाद्या कार्यासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही, हा आपला मोठा राष्ट्रीय दुर्गुण आहे. ते आपलं राष्ट्रीय पाप आहे. ह्या देशात हे सगळं आढळत नाही, म्हणून तर हे लोक एवढे मोठे झालेले आहेत. आपल्यासारखे खूप मंडूक वृत्तीचे लोक दुनियेमध्ये आणखी कुठे सापडणार नाहीत. कोणत्याही देशातून कोणतीही नवीन गोष्ट येवो, अमेरिकेतले लोक तिचा सर्वांच्या आधी स्वीकार करतील. आणि आम्ही, आमच्यासारखे जगात कोणीही नाही. आम्ही आर्यवंशाचे आहोत ना, आमच्यामध्ये ते आर्यत्व कुठे प्रकट होतं हे निदान मला तरी दिसत नाही. तरी पण आम्ही स्वतःला आर्यवंशाचे म्हणवतो. आणखी काय लिहावं? तुमचा विवेकानंद.

0: रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभवन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिक्षणातील बदलाची गोष्ट शिक्षकांच्या शब्दातून या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ज्योती तुकाराम चौधरी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव इथल्या त्या शिक्षिका आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, सुरुवातीला मला सांगा, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड विनोबा ऍप तर्फे देण्यात आला आहे. कुठला अवॉर्ड नेमका?
1: हा, महावाचन कविता वाचन या संदर्भात अवॉर्ड मिळाला आहे विनोबा ऍप कडून.
0: वा वा, छान छान. आणि कितव्यांदा तुम्हाला हा अवॉर्ड मिळतोय?
1: मला जवळजवळ 7 वेळा तालुका स्तरावर मिळालेला आहे
0: आणि
1: डिस्ट्रिक्ट लेव्हलला हा दुसऱ्यांदा मिळाला.
0: बरोबर. आणि तुमची सेवा किती वर्षांची झाली?
1: माझी जवळजवळ 23 वर्ष सेवा झाली.
0: अरे वा, 23 वर्षापासून तुम्ही या फील्ड मध्ये आहात. आणि मग तुमची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडगाव, भडगाव तालुक्यातली शाळा आहे. त्याची पटसंख्या साधारण किती आहे?
1: आता आमची आहे 161 पटसंख्या.
0: अच्छा.
1: आणि 8 लोकांचा स्टाफ आहे, ग्रेडेड मुख्याध्यापक आहे.
0: बरोबर. प्रायमरी सेक्शन असल्यामुळे बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात. तर कसं वाटतो हा प्रवास तुमचा?
1: मॅडम, लहान मुलांसोबत म्हणजे लहान मुलांचं मनोरंजन करत असताना आपला हा प्रवास अधिक सुखकर होत असतो. साने गुरुजी म्हणतात, करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. तसं आम्हाला फील होत असतं मुलांसोबत वेगवेगळ्या कृतीतून शिक्षण देत
0: असताना. आणि मग यासाठी काय विशेष प्रयत्न केले जातात? जसं विनोबा ऍपने तुम्हाला बऱ्याच संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही करून टाकतात, मग ते सगळं कसं, त्यासाठी विशेष मेहनत कशी घ्यावी लागते?
1: विशेष मेहनत म्हणजे आम्ही काय करतो, मधल्या सुट्टीत आम्हाला खूप म्हणजे 1.5 तास असतो, सुद्धा 1 तास वेळ असतो. मुलांचे जेवण वगैरे झाले की मुलं असे खेळत असतात, मग आम्ही काय करतो, आमच्याकडे मस्त वडाचं झाड आहे मोठं, तिथं मुलांना सोबत घेतो आणि आम्ही हे छोटे छोटे उपक्रम त्यांचे त्या वेळेत घेत असतो. म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान पण व्हायला नको आणि त्यांना एक मनोरंजक काहीतरी त्यांना उपक्रम राबवता आले पाहिजे. तर मी एक असा खूप छान उपक्रम याच्या विनोबा ऍपला टाकलेला आहे, मूल्य शिक्षणावर आधारित. मुलांना असं खुर्च्या ठेवून बसवलं समोर आणि बसचं थीम दिलं, बसमध्ये चढताय मुलं असं आणि एक प्रेग्नंट महिला चढते, मग ती उभी असते, तिला बसायला जागा नव्हती, तर लगेच दुसरा एक मुलगा उठतो, तिला जागा देतो. नंतर थोड्या वेळात एक अपंग व्यक्ती, असं थोड्या थोड्या वेळात त्यांना दाखवलं. म्हणजे कृतीतून शिक्षण.
0: बरोबर.
1: जे आपण इतरांविषयी जे आपली मनात ज्या भावना आहेत, तर त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं हे उत्तम उपक्रमांद्वारे आम्ही हे करत असतो.
0: छान. म्हणजे जी जरुरी आहेत आजकालची मूल्य, ती रुजवण्याचं कार्य या ऍक्टिव्हिटीतून मुलांमध्ये सहजरित्या झालेलं आहे. खूप छान. आणि त्यांना आतापासून हे मूल्य रुजवणं, खूप संस्कारांची खूप गरज आहे. आपण शिक्षण तर देत असतो, मुलं शिकत असतात, पण खरी गरज आहे ती संस्कारांची. आणि असे हे संस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडवले जात असतील तर नक्कीच आपला उद्याचा नागरिक हा खूपच छान असेल असं मला वाटतं. तर हे उपक्रम तुमचे आहेत, आणखी कुठले कुठले ऍक्टिव्हिटीज असतात मुलांसाठी?
1: आम्ही परिपाठामध्ये आता नवीनच विनोबा ऍपने खूप सारे सेक्शन सुरू केलेले आहेत, जसं की सुविचार, बोधकथा. मग आता समजा माझ्या वर्गाचा परिपाठ आहे, मग मी नवीन कुठेतरी शोधण्यापेक्षा विनोबा ऍप कडूनच ते शोधणार आणि ते मुलांना देणार.
0: म्हणजे त्या ऍपमध्ये ते सुविचार उपलब्ध आहे?
1: उपलब्ध आहे.
0: ओके.
1: मग ते मुलांना दिले आपण, समजा आता माझा शुक्रवार असतो आमचा दुसरी अचा वर्ग, तर मग मी काय करेल, गुरुवारीच मुलांना ते देऊन देणार की तुम्ही हा सुविचार घ्यायचा, तुम्ही ही बोध कथा घ्यायची. मग ते एक दिवस आधी तयारी करून ठेवतील आणि उत्तम रीतीने परिपाठ.
0: अरे वा, म्हणजे परिपाठाचं काम पण सहज सोपं झालंय.
1: विनोबा ऍपने सुरू केलेला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे.
0: वा वा, खूप छान आहे. म्हणजे एक तुमचं काम कमी झालंय, ओझं कमी झालेलं आहे, पण मग दरवेळेस शिक्षकाच्या समोर काहीतरी मांडून ठेवलेलं असतंच. तर विनोबा ऍपची कटकट वाटते का की कसं वाटतं?
1: नाही नाही, कटकट तर अजिबात नाही, कटकट तर अजिबात नाही. मी आता 2 वर्षापासून जवळपास ते ऍप वापरते आहे आनंदाने. आपण उलट आणखी आपल्याला नवीन काहीतरी सुचत जातं आणि आपण करत जातो आणि कौतुकाची थाप सुद्धा आपल्याला मिळत जाते. आता आजचाच अनुभव आमचा खूप छान होता.
0: कसा अनुभव होता?
1: मॅडम पुन्हा आमचे शिक्षणाधिकारी साहेब यांनी सुद्धा आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि कौतुकाची थाप आम्हाला दिली.
0: बाबा, आजच्या या अवॉर्ड बद्दल काय सांगाल?
1: ह्या अवॉर्ड बद्दल, आता महावाचन कविता वाचन या संदर्भात मला हा अवॉर्ड मिळाला आहे. आता आम्ही परिपाठात मुलांचे कविता सादरीकरण करतो, पण ती लगेच त्यांना सादर नाही करताना त्यांना पहिले आधी प्रॅक्टिस घ्यावी लागते. मग प्रॅक्टिस घेत असताना आम्ही वर्गात काय करतो, 4:30 ते 5:00 दरम्यान मुलांना त्याची प्रॅक्टिस घेत असतो, कृतीयुक्त गीतांची प्रॅक्टिस, आणि मग ती प्रॅक्टिस झाल्यानंतर ती परिपाठात सादर करतो आणि मग त्याचा व्हिडिओ बनवून आम्ही विनोबा ऍपला टाकत असतो. म्हणजे शालेय परिपाठाचं पण ते एक वेगळं रूप त्यांना बघायला मिळतं सगळ्या विद्यार्थ्यांना. म्हणजे आज दुसरीचा विद्यार्थी कविता म्हणेल तर पहिलीचा मुलगा सुद्धा ती बघेल आणि पुढे त्याला सुद्धा ती आत्मसात लवकर करता येईल.
0: छान छान,
1: हा त्यामागचा उद्देश आहे.
0: शाळेबद्दल सांगा ना, तुमच्या शाळेचं कार्यपद्धती कशी आहे?
1: मॅडम, आमची शाळा खूप छान आहे. केंद्र शाळा आहे, म्हणजे 12 शाळांचा जो समूह असतो, तर आमची केंद्र शाळा आहे. माननीय दीपक बोरसे सर हे आमचे मुख्याध्यापक आहेत, ग्रेडियन मुख्याध्यापक. आमचा 8 लोकांचा स्टाफ आहे आणि आमचे केंद्र प्रमुख आहेत माननीय नंदकिशोर बैरागी दादा. त्याचप्रमाणे आमचे भडगाव तालुक्याचे बीओ आहेत रावसाहेब पाटील, यांचं देखील आम्हाला खूप मार्गदर्शन मिळत असतं. आणि बैरागी दादा हे आमचे केंद्र प्रमुख आहेत, ते आमच्या शिक्षण परिषदेमध्ये आम्हाला पूर्ण महिन्याचं नियोजन ते देत असतात आणि त्याप्रमाणे आमची कार्यपद्धती चालत असते. आमच्या शाळेत 8 शिक्षक आहेत आणि सर्व कार्यतत्पर आहेत, सर्वजण अतिशय आपल्या तळमळीने कार्य करत आहेत.
0: शिक्षणात सध्या जे बदल झालेत त्याबद्दल काय सांगाल?
1: शिक्षणात आमूलाग्र बदल झाले आहेत. आता सर्वीकडे डिजिटायझेशन झालेलं आहे, डिजिटल युग आहे, तर आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना कुठे मागे पडायला नको त्यासाठी कम्प्युटरचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे, किंवा त्यांना हे वेगवेगळे ऍप कसे हँडल करायचे किंवा गुगलवरून माहिती कशी सर्च करायची हे सर्व आपण त्यांना शिकवलं पाहिजे, जेणेकरून ते हे इतर व्हिडिओज बघतात किंवा रील्स बघतात त्यातून ते परावृत्त होऊन शिक्षणाच्या दिशेने त्यांची वाटचाल झाली पाहिजे असं मला वाटतं.
0: तुम्ही छान अशा चिमुकल्यांसोबत राहता, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करतात, तर असा एखादा गोड अनुभव आलाय का तुम्हाला कधी, जो माझ्या लक्षातच राहिलाय असं काही?
1: नक्कीच मॅडम, गोड अनुभव असा, आता माझी ह्या गोंडगाव शाळेत नुकतीच बदली झाली.
0: बर.
1: तर एक विद्यार्थिनी आहे माझ्याकडे की जिला आई आणि वडील नाही, तर ती रोज मधल्या सुट्टीने माझ्या जवळ येऊन बसते आणि तिला मग मी कसं डब्यातला थोडा खाऊ वगैरे देत असते. मी दादांना पण सांगितलं तिच्याबद्दल, तर आम्ही काय केलं, निधी वगैरे जमा करून तिच्यासाठी दप्तर, त्याच्यानंतर इतर शैक्षणिक वस्तू वगैरे घेतल्या. तर तिची आजी जेव्हा मला भेटायला आली अक्षरशः रडायला लागली, मॅडम तुम्ही तिच्या आईचा हात म्हणे, आईच्या रूपातच तुम्ही आलेल्या आहे, तिला आज आई नाही वडील नाही, ती एकटी आजीजवळ राहते, आजी खूप म्हातारी आहे. पण मी आता 4 महिन्यात त्यांचं एवढं मन जिंकलं की त्या नेहमी मला भेटायला येतात आणि अतिशय असं म्हणजे डोक्यावरून हात वगैरे फिरवतात आजी आणि त्या म्हणतात की तूच आहेस बघ तिची माय, आयरणी भाषेत बोलतात.
0: शिक्षकाच्या रूपातून आई भेटल्याचा अनुभव त्यांना येतोय.
1: त्या क्षणाला माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं जेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून हात
0: फिरवला. साहजिक आहे, साहजिक.
1: हा प्रसंग माझ्यासाठी खूप म्हणजे अविस्मरणीय आहे.
0: वा, खूप छान. आणि विद्यार्थ्यांची अटॅचमेंट ही खूप महत्वाची असते. एखादा शिक्षक जितका जास्त अटॅच होतो तितका विद्यार्थी त्या शिक्षकाकडनं लवकर विद्या ग्रहण करतो असं मलाही वाटतं. विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: विनोबा ऍपने खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला दिलेला आहे मॅडम. आधी माझा स्वभाव असा होता, मी अबोल होती, खूप असं म्हणजे सगळ्यांसोबत
0: भीती वाटते.
1: पण हा जो उपक्रम विनोबाने राबवला आहे की आपण आपल्या वर्गाचा वेगवेगळे उपक्रम राबवायचे, त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि मग तो टाकायचा विनोबा ऍपला. मग ते मी नेहमी नेहमी टाकत गेली, मग त्यातून काय झालं माझा कॉन्फिडन्स वाढला, मला थोडं सर्वांसमोर बोलायचं जो कॉन्फिडन्स आहे तो मला मिळाला आणि अधिकाधिक मी त्यातून स्वतःला पण सिद्ध करत गेली.
0: वा वा. जाता जाता जे युथ आहे की जे या शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: शिक्षण क्षेत्रातले जे युथ आहे त्यांनी मला तरी असं वाटतं की आपले हे जे प्रायमरी स्कूल आहेत ना, जे माजी विद्यार्थी असतील त्यांनी एक संघ स्थापन करावा. आणि आता आपण बघतो आपल्या ज्या शाळा आहे 100 वर्षापूर्वीची इमारत आहे, खूप काही गरज आहे भौतिक सुविधांची, तर त्यांनी एकत्र यावं आणि निश्चितच आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी योगदान करावं आणि त्यातून शाळेचा विकास व्हावा.
0: अरे वा, खूपच छान संकल्पना आहे. तर खूपच छान असं तुमचं कार्य सुद्धा आहे आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा रेडिओ मनभानच्या संपूर्ण टीमकडनं हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.

आपण आपल्या सभोवती काही आनंदी स्वभावाची माणसं पाहतो. जीवनातील परिस्थिती कशीही असली तरी ही माणसं नेहमी दिलखुश असतात, स्वतः आनंदात हसत खेळत राहतात, इतरांनाही मौज मस्तीत सहभागी करून घेतात. अशा माणसांचा सहवास हवा हवा असा वाटतो. अशी माणसं अतिशय उत्साही असतात, त्यांना इतरांना बोलायला आवडतं. ते आपल्या आणि इतरांच्या प्रगतीबद्दल बोलत असतात, नव्या वाटा धुंडाळतात, नव्या संधीचा शोधात असतात. या उलट काही माणसांची रडगाणी कधी संपतच नाहीत, नेहमी सुतकी चेहरा घेऊन दुःख उगाळीत बसतात. त्यांना काही सांगायला गेल्यास तुला काय होतं बाबा सांगायला, ज्याची दुःख तोच जाणे, या टाईपची उत्तरे मिळतात. जगात कुणी कुणाचं नसतं हे त्यांचं तत्वज्ञान. जावं त्यांच्या वंशा तेव्हाकडे अशा अर्थाच्या म्हणी त्यांच्या नकारात्मक विचाराला बळ देत असतात. दुःखी माणसाचा सदरा घालून वावरणाऱ्या अशा माणसाचा सहवास कुणालाच नको असतो. शक्यतो सर्वजण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं निरुत्साही निष्क्रिय असतात. जगात कोणी सुखी असू शकतो यावर त्यांचा विश्वास नसतो. उलट जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे कोणी सुखी असूच शकत नाही असं त्यांना वाटत राहतं. विशेषतः आजकालच्या युवकांमध्ये नैराश्य आणि नकारात्मक प्रवृत्ती वाढते आहे. कोणावर विश्वास नाही, कोणी आदर्श नाही, चांगल्या विचाराबद्दल आस्था नाही, प्रत्येकाबद्दल तुच्छतेची भावना, इतरांना नावं ठेवण्याची सवय, हिणकस आणि छिद्रांविषयी प्रवृत्ती, अशा या नकारात्मक वृत्तीमुळे युवकांना स्वतःतील गुणांची आणि क्षमतांची जाणीव होत नाही. पंचतंत्रातील एक बोधकथा मोठी उद्बोधक आहे. एक तरुण एका परिसाच्या शोधात निघाला. गळ्यात त्याने एक लोखंडी साखळी घातली होती. मिळेल तो दगड उचलून तो साखळीला लावून पाहत होता. साखळी सोन्याची होत नव्हती. शेवटी निराश आणि हताश होऊन तो एका झाडाखाली बसला. सहज त्याचं लक्ष गळ्यातील साखळीकडे गेलं तर ती सोन्याची झालेली होती, म्हणजे सापडलेला परिस त्याच्या हातातून फेकला गेला होता. युवकांच्या ठिकाणी परिसासारखे सुप्त गुण आणि क्षमता असतात, त्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळं आणि त्यांचा विकास न केल्यामुळं पुढील जीवनात ते अयशस्वी आणि दुःखी होतात. गरज आहे सकारात्मक विचाराची. मी हे करू शकतो, मला काम करायला आवडतं, मला खूप खूप पुढे जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, चांगला माणूस म्हणून जगायचं आहे, अशी इच्छाशक्ती असेल तर उत्कृष्टतेकडे वाटचाल करता येईल. कार्य सुरू करणं केव्हाही उत्तम, पण ते पूर्ण करणं सर्वोत्तम. त्यासाठी अंतरी एक जिद्द आणि चिकाटी लागते. अल्बामा विद्यापीठाचा फुटबॉल खेळाडू चार्ले बोसवेल याची युद्धात दृष्टी गेली, परंतु तो हिंमत हरला नाही. राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेचा तो 17 वेळा चॅम्पियन बनला. त्याचं म्हणणं असायचं, मी काय गमावलं याचा विचार न करता जे मजजवळ आहे त्याचा सतत विचार आणि विकास करतो. पोलिश पियानो वादक पादरबेस्की याचं संगीत ऐकून एक रसिक श्रोता उद्गारला, अशा संगीतासाठी मी माझं सारं जीवन समर्पित करीन. विश्वविख्यात पियानो वादक म्हणाला, मी नेमकं तेच केलं आहे. यशाचे शिखर गाठण्यासाठी एखादा मंत्र किंवा जादूचा दिवा नसतो, त्यासाठी गरज असते सकारात्मक विचाराची. त्यातून आत्मविश्वास वाढतो. विवेकानंदांनी म्हटलं आहे, तुमच्या 33 कोटी देवावर विश्वास नसला तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. अपयशाचं पहिलं आणि अंतिम कारण आहे नकारात्मक दृष्टिकोन. त्यातून मनोदौर्बल्य येतं आणि पदरी पराजय पडतो. म्हणून सेंट फ्रान्सिस असं म्हणतो, जे आवश्यक आहे त्यापासून सुरुवात करा, मग जे शक्य आहे ते करा, आणि तुम्हाला लवकरच लक्षात येईल की तुम्ही अशक्य गोष्टी ही सहजपणे करू शकता. या प्रसंगी मला मंगेश पाडगावकरांच्या प्रसिद्ध कवितेची आठवण होते आहे. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा. आपल्याला मिळालेलं काम आपण उत्साहानं आणि आनंदानं केलं पाहिजे, तरच स्वीकारलेल्या कार्यात रस वाटेल आणि ते पूर्णत्वाला जाईल. आत्मविश्वास हा सकारात्मक विचारसरणी प्राण आहे. आत्मविश्वास म्हणजे आपला आपल्या कार्यावरचा विश्वास. यादवी युद्धात एका वृद्ध महिलेनं अब्राहम लिंकनला विचारलं, बाबा रे तू एवढा या गुलामांसाठी झटतो आहेस, पण तुला असं वाटतं का की ईश्वर तुझ्या बाजून आहे? लिंकननं दिलेलं उत्तर प्रत्येकानं आपल्या हृदयावर कोरून ठेवण्यासारखं आहे. तो म्हणाला, मॅडम आय डू नॉट नो on whose side God is, but I know this much that I am on God's side. जे कार्य आपण करतो ते अशा आवडीनं आणि श्रद्धेनं केलं पाहिजे. 3 पाथरवट दगड फोडत होते. तिघांना तुम्ही काय करता असा प्रश्न स्वतंत्रपणे विचारले असता, एकानं मी दगड फोडतो, दुसऱ्यानं मी पोटापाण्याचा उद्योग करतो, तर तिसऱ्यानं मंदिरातील मूर्ती घडवतो असं उत्तर दिलं. तिसऱ्या माणसाप्रमाणे कामात नेहमी आनंद वाटला पाहिजे आणि दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. तेव्हा सकारात्मक विचारसरणीची त्रिसूत्री आहे ती अशी आहे की मला ते करायचं आहे, मी ते करीनच, मी ते

0: मैत्रिणींनो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना आपण ऐकलं की कोकणातील गोपुरी आश्रममध्ये अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका काही दिवसांच्या मुक्कामाला गेले असताना केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने गड नावाची मोठी नदी वाहत होती आणि या भल्या मोठ्या नदीवर अण्णांनी लेखिकेला पोहायला शिकविलं. या गड नदीत पोहायचा पहिला दिवस म्हणजे पाय पाण्यात खाली सोडले की इतका वेळ पाण्यात एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडताच पायाला टोचा मारत असे. या भीतीपोटी आपलं हे काम नव्हेच, आपल्याला या जन्मात कधीच पोहायला यायचं नाही, पण लेखिकेचं मन मात्र आतल्या आत नाराज झालं होतं. एवढी मोठी नदी, छान पाणी, पुन्हा कुठे मिळणार आपल्याला हे सगळं? मी केव्हा, कुठे आणि कसे पोहणार? अण्णा वयोवृद्ध असूनही किती छान पोहतात, पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. अण्णा म्हणालेत, हे बघ इंदू, तुला पोहायला हे आलंच पाहिजे आणि येईल तुला ते. हा पहिला दिवस तर नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या वाटणं, मी मात्र मनानेच पाण्यात डुबक्या मारत होते. अखेर दुसऱ्या दिवशी अण्णांनी लेखिकेला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. आता तर अण्णा आणि अब्दुलभाई दोघेही सोबत होते. झालं, लेखिकेचा एकदाचा नदीत पोहण्याचा श्रीगणेश झाला. दोघांनीही आपल्यासोबत नदीत हात पुढे करून पाण्यात बोलावले, पण मन मात्र धजतच नव्हतं. पण हिम्मत मात्र केली बरं का. अब्दुलभाईंनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाकातोंडात जाऊन जीव घाबरा घुबरा झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभे करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्यानं इतका गुडगुडीत झाला होता की पाय सटकन निसटला. पण पुन्हा मनाचा हिया करून पाण्यात सुळकांडी मात्र मारलीच आणि कुठे गेले ते मात्र कळलंही नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. आजचं पोहणं डोक्याला लागल्यामुळं मात्र तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल आम्ही पोहून येतो बरं का, तू इथेच बैस. पण अण्णांचं तसं बोलणं लेखिकेला मात्र खिजवल्यासारखंच वाटत होतं. पण पाण्याची ओढ मात्र लागली होती आणि त्या अण्णांसोबत पोहायला गेले. गोपुरीचे हे दिवस लेखिका विसरणे शक्यच नव्हते. एके दिवशी दुपारची 3-4 वेळ असेल. बाहेर धुवाधार पाऊस पडून अंधारून आलं होतं आणि त्यामुळे सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले होते. एवढा धुवाधार पाऊस कोसळत असूनही अण्णांना खूप दरदरून घाम आला. लेखिकेला कळेच ना, बाहेर एवढा पाऊस गारठा असताना असं कशामुळे होतंय. पण अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता, पण हे मात्र अण्णांनी कळू दिलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी आल्यानंतरच हा सगळा प्रकार कळला. लेखिका म्हणतात, खरं तर अण्णांची मी कोण होती, नात्याची की गोत्याची, पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी असंख्य पोरींवर केली. स्वतःच्या पायावर उभे केले, संसार उभे करून दिलेत. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 21वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: बाहेर धुवाधार पाऊस कोसळत होता. आमच्या उशाशी टेपवर अगदी हलक्या मंद आवाजात कधी मुकेश तर कधी हेमंत कुमार यांची जुनी छान छान गाणी लागलेली होती. अख्ख्या घरात फक्त आम्ही दोघेच, मी आणि भारती तुळजापूरकर, गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेत गप्पा करत असायचो. मध्यरात्र केव्हा झाली तेही कळायचं नाही. पाऊस फक्त एका लईत तालात कोसळत राहावा, त्यानं आपली लय बिघडवता कामा नये. थोडा जरी आभाळात गडगडाट होऊन लक्कन वीज चमकली तरी बंद खिडकीच्या तावदानातून अख्खी खोली क्षणभर उजळून जायची. आणि मग या बाईसाहेब तितक्याच वेगानं अगो इंदिया असं म्हणून भीतीने कडकडून मला मिठी मारायच्या. किती वेळ तरी बाहेर वीज पावसाच्या आवाजाचा खेळ चालत राहायचा. तो जोपर्यंत शांत व्हायचा नाही तोपर्यंत या पट्टीची मिठी काही सैल व्हायची नाही. मग मीही तिला पाठीवर डोक्यावर हलकेच थोपटायची. आणि ती शांत झोपली आहे असं पाहून हळूच टेप बंद करायची आणि मग केव्हा तरी कुणाच्या तरी आवाजानं सकाळी जाग यायची. अभ्यासाच्या निमित्तानं वसतिगृहाच्या वॉर्डनची परवानगी घेऊन मी भारती तुळजापूरकरकडे मुक्कामाला आलेली असायची. तिचे वडील म्हणजे मामा दौऱ्यानिमित्त परगावी गेलेले असायचे. तिचा भाऊ प्रकाश तो सुद्धा कामानिमित्त गावात नसायचा. मोठा भाऊ डॉक्टर विजय आणि शैलाबहिणी नुकतेच परदेशी गेलेले होते. मग अशावेळी भारतीला माझी किंवा लतिकेचीच सोबत हवी असायची. लतिका वांगीकर, संध्या सुळेकर, संगीता बिंदू, छाया जवंजाळ, मी आणि भारती, आमचा हा ग्रुपच एवढा जबरदस्त होता की बाकीच्या मुली नेहमी आमचा हेवा करायच्या. गव्हर्नमेंट कॉलेजमधली आमची मैत्रीण छाया, तिनं प्राध्यापकांवर केलेल्या कॉमेंट्स काही वेळा अगदी हैराण करून सोडायच्या. पण तिचा बेरकेपणा काही आवरच होता. संगीता विज्ञान शाखेची तर आम्ही सगळ्याजणी कला शाखेच्या. पण मैत्रीत कधीही अंतर पडलं नाही. शेवटचं वर्ष होतं, मी कॉलेजमध्ये विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. अर्थात या सगळ्या सख्यांच्या पाठिंब्यावर एक पैसुद्धा खर्च न करता विरोधी विद्यार्थिनींपेक्षा दुप्पट तिप्पट मतांनी मला निवडून दिलं होतं. मी NCC आणि नाटकात सुद्धा भाग घेतला होता. सुंदर मी होणार या नाटकामध्ये चुलत बहिणीची छोटीशीच भूमिका केली होती. प्राध्यापक वसंतराव कुंभोजकर, प्राध्यापक लिमय यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं नाटक बसलं होतं. श्यामल जोगदेव, संध्या बरिदे, कमलेश कापडिया, नरेंद्र अष्टीकर वगैरे बरेच जण या नाटकात होते. सुरेंद्र जोंधळे प्रॉम्प्टिंग करायचा. तासन तास आमच्या तालमी चालायच्या. कुंभोजकर सर म्हणायचे, न म्हणजे बाबा न म्हण, नाही तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील. कुणीतरी कायम न च्या ऐवजी न आणि न च्या ऐवजी न म्हणजे आणी पाणी म्हणायचे. आणि माझ्या या सगळ्या सख्या आमची कशी टर उडते हे लांब उभ्या राहून बघायच्या. एक चांगली कव्वाली सुद्धा बसवली होती. अख्खं कॉलेज त्यावर्षी दणाणून सोडलं होतं. सतत 8-10 दिवस हे स्नेहसंमेलन चालू होतं. कॉलेजच्या मागच्या बाजूला म्हणजे फाईन आर्ट्स कॉलेजच्या बाजूला आमच्या कॉलेजचा शामियाना टाकलेला होता. अगदी नीट आणि व्यवस्थितपणे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडायचे. प्राध्यापक वर्गांनीही त्यावर्षी एक नाटक सादर केलं होतं. रात्रीचे 12:30 वाजायचे आणि मग आमचा जत्था भारतीकडे मुक्कामाला निघायचा. कारण जवळ घर फक्त भारतीचंच. भारतीच्या स्वयंपाक्यांनी काहीतरी स्वयंपाक करून झाकून पाकून ठेवलेला असायचा. एका मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यात भात भाजी वरण कालवायचं. कालवेपर्यंत सुद्धा दम नसायचा. आम्ही साऱ्या जणी त्या जेवणावर अशा काही तुटून पडायचो की 5 मिनिटात सगळं फसत. पोळ्या भाकरी जे असेल त्याच्याबरोबर फसत. पण आम्हाला ते अपुरंच पडायचं. सगळ्यांनी मिळून एकत्र केलेल्या गोपाळ काल्याला अवीट अशी चव असायची. मामा हळूच मागे येऊन उभे राहायचे आणि त्यांच्या नेहमीच्या अगदी मृदू हळुवार आवाजात विचारायचे, भारती कमी पडलं का बेटी? उद्या युसुफला जास्त करून ठेवायला सांगतो. हे बघा, स्वयंपाक खोलीत कपाटातल्या स्टीलच्या डब्यात 3 रांगेत चकल्या ठेवल्या आहेत, त्या संपवा बरं. छान. पुन्हा आमचा आदाशीपणा सुरू. कुठून आणि कशी एवढी भूक लागायची कळायचंच नाही. कितीही खाल्लं तरी कमीच पडायचं. आणि मग त्यातून लतिकेचा मिश्किलपणा. बास बास बास, हे बास करा ग, बस करा, पोट फुगतील. रात्रीचे 2 आलेले असायचे आणि मग सगळ्याजणी ताणून त्याचो. सकाळी 9 सगळ्या उठायच्या. तोपर्यंत मामांनी आमच्यासाठी गरम गरम पोहे, कधी उपीट, कधी गरम पराठे तयार करून ठेवलेले असायचे. अगोदर सर्वांची चहा कॉफी व्हायची, मग खाणं, मग पुन्हा मनसोक्त चहा. चवीनं घेत गप्पा करत तासभर हसत खिदळत हे सगळं चालायचं. एकेका प्राध्यापकाची वा मॅडमची किंवा कॉलेजच्या काही मुलामुलींच्या गमती जमती सांगून पोट धरधरून हसायचो. पण जे चालायचं ते आमच्या पुरतंच मर्यादित, आमच्या वाट्याला कोणी जायचं नाही. त्यावेळी कॉलेजमध्ये एक नवीन प्राध्यापक महाशय नुकतेच नोकरीवर रुजू झाले होते. भलतेच गुण दाखवायला लागले. तेही आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीच्या मागे लागले. म्हणजे ती घरी जाताना हळूहळू तिच्या मागून जायचं, जवळून स्कूटर न्यायची, पुढे जाऊन वाट बघत बसायची, लिफ्ट देऊ का म्हणून विचारायचं. हे तर फारच झालं. शेवटी आम्ही सगळ्यांनी एक आयडिया केली, ठरवलंच त्यांची फजिती करून सोडायची. लेबर कॉलनी ते कॉलेजचं प्रवेशद्वार एकच रस्ता, तोही चढाचा. त्या रस्त्यावर कॉलेजच्या मुलामुलींची सतत मुंग्यांसारखी गर्दी असायची. आम्ही 5-6 जणी तर होतोच, पण आमच्यात पुन्हा रेखा डोळे, मीरा, रुबीना आणि रुक्साना सुद्धा सहभागी झाल्या. आम्ही सगळ्यांनी अर्धगोलाकार जमून रस्ता अडवला. त्या प्राध्यापकाचा पिरियड संपला. महाशय स्कूटर घेऊन कॉलेजच्या कमानीतून बाहेर पडले. थोडं पुढे आलं की रस्त्याचा सगळा उतारच. उतारावर आम्ही सगळ्याजणी अर्धगोलाकार उभ्या. बाकीच्या सगळ्या वाहनधारकांना आमच्या मित्रांनी बाजूला अडवून धरलं होतं. अडवलं नाही ते फक्त या प्राध्यापकांना. ते निघाले. मानवी साखळीवर आपटणार तोच त्यांनी कचकन ब्रेक दाबले. गाडी बंद. आम्हा सगळ्यांकडे आलटून पालटून पाहिलं. त्यांना दरदरून खांब फुटला. अरे, आणि त्यांची चूक बहुधा त्यांच्या लक्षात आली. इतक्यात कुठून कसे माहीत, पण प्राध्यापक श्याम वर्मा सर आमच्या समोर उभे राहिले. क्या क्या बात है जाधव, अरे भाई हमें तो सुनाओ, हुआ क्या है और ये चल क्या रहा है. वर्मा सरांबद्दल मात्र माझ्या सगळ्या मैत्रिणींना वैयक्तिक खूपच आदर होता. अभिमान वाटावा असे जे काही प्राध्यापक असतात त्यापैकी वर्मा सर होते. वर्मा सर तसं बोलताच आम्ही सगळ्या जणींनी त्या गृहस्थांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. वाट मोकळी करून दिली खरी, पण वर्मा सरांना मात्र सांगून टाकलं की ते मुलींना कसा त्रास देतात ते. सरांनी सगळं ऐकून घेतलं. आम्हा सगळ्यांना एकत्र त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि समजावून सांगितलं की प्राध्यापक वर्गाशी असं वागू नये. सरांना मग मीच विचारलं, सर पण मग प्राध्यापकांनी मात्र आपल्या विद्यार्थिनीशी कसंही वागलं तरी चालतं का. सर तुम्ही आलात म्हणून ते आज सुटले, नाहीतर आम्ही सगळ्या जणींनी ठरवलंच होतं की त्यांना चपलांची माळ गळ्यात घालून प्राचार्यांकडे न्यायचं. पण त्यांच्या सुदैवानी ती वेळ आली नाही. त्यानंतर एवढं मात्र झालं की पुन्हा कधीही ते प्राध्यापक महाशय आम्हा कुणाच्याच वाटेला गेले नाहीत. प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्राध्यापक बोरुडे सर, चित्ररेखा देशमुख यांच्याबद्दल आम्हाला खूपच आदर होता. कॉलेजचं आमचं शेवटचं वर्ष आणि सुवर्ण महोत्सवाचं वर्ष गाठून आल्यामुळे

0: वरंग वार्षिकांकात 20-25 तरी वेगवेगळ्या विभागातून फोटोच फोटो आले होते. त्याच वेळेला माझे वडील गावाकडच्या त्यांच्या काही मित्रमंडळींना औरंगाबादला घेऊन आले होते. 2-4 महिन्यांपूर्वीच दात बसवण्यासाठी माझे वडील औरंगाबादला आले होते. त्यांचे चांगल्या प्रकारे बसवलेले दात गावातल्या कुणीतरी त्यांपैकी कुणाला तरी बहुधा दात बसवून घ्यायचे होते. अण्णा त्यांना घेऊन घाटी रुग्णालयात आले होते. घाटीच्या धर्मशाळेत मुक्काम केला होता. पण मी काय करू शकत होते त्यांच्यासाठी? न राहायला घर, ना खोली, ना जेवणखाण, काहीच देऊ शकत नव्हते. पण त्या सगळ्या मंडळींकडे पाहून मन मात्र आतल्या आत तुटत होत की आपण त्यांचा एक दिवस सुद्धा साधा पाहुणचार करू शकतो. अण्णा म्हणाले, बेटी तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. अगं आम्ही किती दिवस राहणार इथे? 4-6 दिवसात काम झालं की आम्ही जाणार. त्यानंतर 2-3 दिवसातच मला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार होत. मी अण्णांना फक्त सांगितलं, तुम्ही या ठिकाणी या, मी तुम्हाला बसण्याची जागा करून देते. माझ्या अण्णांना केवढं कौतुक. आपली पोरगी एवढी शिकली आहे, एवढ्या मोठ्या पाहुण्यांकडून तिला बक्षीस मिळणार, तेही पोराचा ड्रेस घालून ती स्टेजवर जाणार. अरे बाप रे, सगळं कौतुक त्यांच्या मित्रमंडळींना सांगून झालं. मग ती मंडळी आल्याशिवाय आणि साहेबरावांच्या पोरीला पाहिल्याशिवाय थोडीच राहणार होती. साहेबराव जाधवांसह धोतर फेटेदारी मंडळी 6-7 जण कॉलेजच्या आवारात शिरली. मात्र पोरांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. बरं, मी अगोदर त्यांची बराच वेळ वाट पाहिली होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली. मला व्यासपीठावर पाहुण्यांबरोबर मुलींची प्रतिनिधी म्हणून बसणं आवश्यक होत. बसले होते शरीरानं तिथं, पण मन मात्र बाहेर गर्दीत कॉलेजच्या गेटमध्ये घुटमळत होत. माझं मन मला सारखं सांगत होत, तुझे वडील सगळ्या मंडळींना घेऊन येतील, पण त्यांना कुणी आत सोडेल का? त्यांचा तसा गावंढळ साधा पोशाख, मळका काहीसा फाटका. खरंच आपल्या शहरी माणसांना या मळक्या फाटक्या माणसांबद्दल एवढी लाज का वाटावी? कमीपणा का वाटावा? माझ्या वडिलांनी गेटवर मुलांना सांगितलं, अरे बाबा, इंदू जाधव माझी मुलगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, ते पाहण्यासाठी आम्ही इतक्या दूरवर आलोत. पण पोरच ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. माझे वडील हात जोडून वारंवार त्या सगळ्यांना विनंती करत होते, अरे बाबांनो खरंच सांगायलो, इंदू जाधव माझी पोरगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, अरे ते बघायला तर इतक्या दुरून आलोत बाबांनो, सोडा आम्हाला, जाऊ द्या. अरे बाबांनो, मी माझ्या लेकीला फक्त एकदाच दूरवर उभा राहून पाहतो. एकदा का तिला डोळे भरून पाहिलं की खीत आल्याचं सार्थक होईल रे बाबांनो. माझे वडील वारंवार हात सोडून विनवणी करत होते. नशीब चांगलंच म्हणायचं. त्याच वेळेला तिथं माझ्या मैत्रिणी गंगा बेंबळकर, लोलगे आणि संध्या सुळेकर पोचल्या. त्यांनी वडिलांना ओळखलं, आत नेलं, खुर्च्यांवर बाजूला बसवायला लागले. ते बिचारे एवढे बुजलेले होते की खुर्चीवर बसू शकत नव्हते. कुठतरी कोपऱ्यात उभं राहून लेकीचं कौतुक पाहण्यात आनंदाश्रू ढाळत होते. एनसीसीच्या कडक गणवेशातील आपल्या लेकीचा रुबाब पाहून कुठल्या पित्याला आनंद होणार नाही. कदाचित त्यांच्या अंगावर मुठभर मासही चढला असेल त्यावेळी.
1: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 21वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
2: श्रोत्या, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922333.

0: 7361
1: या क्रमांकावर नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला कीर्तन ऐकत आहोत आणि यावेळी तर देवशयनी आषाढी एकादशी. आजचं कीर्तनाचं पुष्प आपल्या समोर सादर करणार आहेत हभप सौ ज्ञानदा बुरसे पंडित, या टिटवाळ्याहून आलेले आहेत. त्यांच्यासोबत तबला संगत देत आहेत जगदीश सोनवणे हे नाश, आणि हार्मोनियमवर आहेत दानंद त्र्यंबकेश. यात आषाढी

की जय। श्रोते हो, सद्गुरु अन्य असोत नाहीतर संत सत्पुरुष असोत, सगळ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे। तुकाराम महाराज म्हणतायत, गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव। आता पहा, तुकाराम महाराजांनी ह्या प्रथम चरणामध्ये गुरु चरणी असा शब्द प्रयोग केलाय। बरं, गुरुवरी ठेविता भाव किंवा गुरु जवळी ठेविता भाव असा शब्द प्रयोग न करता गुरु चरणी असाच शब्द प्रयोग केलेला आहे। काय महत्व आहे चरणांचं, भगवत चरणांचं किंवा गुरु चरणांचं काय महत्व आहे? एका दृष्टांतातून पाहूया। एका निबिड घनदाट अशा अरण्यामध्ये एक सुंदर असं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये अनेकविध मासे विहार करतायत। अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक आकारांचे मासे त्यामध्ये विहार करतायत। आणि एके दिवशी झालं असं की दूरवरून सरोवराकडे येताना काही माशांनी एक विचित्र असा प्राणी पाहिला, घाबरले आणि धावत धावत वयोवृद्ध आणि अनुभवी माशांकडे आले, म्हणाले, आजोबा, सरोवराकडे येताना आम्ही एक विचित्र असा प्राणी पाहिला, पहिल्यांदाच, कधीच न पाहिलेला, ज्याला दोन पाय आहेत, दोन हात आहेत, खांद्यावरती काहीतरी विचित्र जाळं असं आहे त्याच्या, असा प्राणी आम्ही पाहिला। त्या अनुभवी माशांच्या लगेचच चटकन लक्षात आलं की ह्यांनी दुसरा तिसरा कोणी नाही, मनुष्य प्राणी पाहिलेला आहे। म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, हा तुम्ही जो पाहिलात तो मनुष्य प्राणी आणि त्याच्या खांद्यावर आहे जाळं, म्हणजे तो कोळी आहे। काम काय त्याचं? तर अशा सरोवरामध्ये यायचं, जाळं टाकायचं, आपल्यासारख्या प्राण्यांना पकडून न्यायचं, माशांना पकडून न्यायचं आणि बाजारामध्ये विकायचं। हे ऐकलं मात्र ते मासे अजूनच घाबरले, छोटे छोटे मासे। म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, यातनं सुटायचं ते कसं? तर तो कोळी जेव्हा पाण्यात उतरेल आपण काय करायचं? त्या कोळ्याच्या पायापाशी जाऊन उभं राहायचं। पहा, कोळी कधी स्वतःच्या पायाशी जाळं टाकत नाही, तो जाळं समोर टाकतो। मग तो जेव्हा जाळं टाकेल तेव्हा आपण त्या जाळ्यात अडकणारच नाही। त्या लहान लहान माशांना हे चटकन, पण त्यामध्येच काही तरुण रक्ताचे मासेही होते। त्यांनी ऐकलं, हे म्हातार काय कळत नाही त्याला, काय म्हणे, तो उभं राहण्यासाठी जाळं

टाकणार, आपण काय होणार न काय मा काय इथन व्हायचं. कोळी पाण्यामध्ये उतर, ह्या अनुभवी माशांबरोबर मासे बरोबर असे सैरावैरा पे जाळ्यामध्ये. हा दृष्टांत जर नीट तर लक्षात येईल की ह्या दृष्टांतामध्ये कसं वापरलेलं आहे. जे लहान सहान मासे आहेत, जरी वयाने लहान असले तरी ते म्हणजे आपण सर्वसामान्य, ज्यांनी आपल्या चित्ताची पाटी कोरी ठेवली पाहिजे लहान मुलांसारखी. अनुभवी वयोवृद्ध मासे म्हणजे कोण? तर सद्गुरु, संत, सत्पुरुष. तो जो कोळी आहे तो म्हणजे साक्षात भगवंत, आणि त्यानं टाकलेलं जाळं म्हणजे या भगवंतानं आपल्या सर्वांवरती पसरलेलं मायेचं जाल. ह्या मायाजाळात जर आपल्याला अडकायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? तर संत सत्पुरुषांनी सांगितलेला उपदेश, त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. हे जे तरुण मासे आहेत ज्यांनी ऐकलं नाही, ते म्हणजे या आपल्या समाजातले कंटक, जे स्वतःचंही अहित करतात आणि समोरच्याचंही अहितच करतात. पण जर आपल्याला या भगवंताच्या मायाजालामध्ये अडकायचं नसेल तर संत सत्पुरुषांनी सांगितलेले उपदेश आपण आचरणात आणणं अपेक्षित आहे. म्हणजेच गुरूंच्या चरणी अनन्वित भाव ठेवणं आणि तो दृढ करणं अपेक्षित आहे. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. सद्गुरूंच्या चरणांवरती आपण जर दृढ भाव ठेवला तर आपल्याला देवाची भेट ही आपोआप होते असं तुकाराम महाराज म्हणतात. आपोआप म्हणजे काय हो? आपोआप म्हणजे सहज, ऑटोमॅटिकली. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातला हा शब्द आहे, पण मग हा शब्द तुकाराम महाराजांनी अभंगात वापरावा अशी सहज होते का हो भेट देवाची? आप म्हणजे पाणी. पाण्यामध्ये जेव्हा पाणी मिसळलं जातं तेव्हा पाण्यातून पाणी वेगळं करता येतं का? तर नाही. त्याप्रमाणे जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूंची भेट घेतो आणि त्यांना शरण जातो तेव्हा सद्गुरू त्याला तत्वमसी असा बोध करतात. म्हणजे काय? तो भगवंत आणि तू हे दोन वेगळे नाहीतच. तू म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच तू, हा साक्षात्कार ते आपल्याला करून देतात. म्हणजे आपोआप देवाशी आपली भेट घडवून देतात. अशा प्रकारे सद्गुरूंच्या चरणी अनन्वित भाव ठेवल्यानंतर कशी देवाशी आपली आपोआप भेट होते याबद्दल आपण आख्यान रूपानं एक छानशी कथा ऐकूयात. पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात.

चला श्रोते हो, आपण प्रतिष्ठान क्षेत्री म्हणजे आताचं पैठण इथं जाऊया. या पैठणला एका श्रीमंत घरी एका मुलाचा जन्म झाला. या दाम्पत्याने अनेक नवसायास, उपास तापास, व्रत वैकल्य केली होती. भगवंतानं दृष्टांत देऊन सांगितलं की तुझ्या पोटी एक पुण्यात्मा जन्माला येईल बरं. त्याप्रमाणे बाळाचा जन्म झाला. मात्र जन्म होताच क्षणी त्या सुईने बेशुद्धच पडल्या हो, धक्काच बसला. आता माता पित्यांना सांगायचं कसं?

कारण जन्मतःच बाळाला हातही नाहीत आणि पायही नाहीत, खाली धड आणि वर फक्त डोकं. आता याला सांभाळायचं कसं? काय खाऊन माता पिता स्वर्गासी झाले. सगळे नातेवाईक धावले, मात्र कशासाठी? बाळाला

बाळाला हातही नाहीत आणि पायही नाहीत, खाली धड आणि वर फक्त डोकं. आता याला सांभाळायचं कसं? खाऊन माता पिता स्वर्गवासी. सगळे नातेवाईक धावले, मात्र कशासाठी? बाळाला सांभाळा असं नाव ठेवलं.

हळूहळू कूर्मदास वयाने वाढू लागला. पांडुरंगाकडे बघायचा, साधना करायचा, आत्म्याचा भगवायचा. भगवंता, मला माहित आहे की तू फक्त या मूर्तीत, तू चराचरा मध्ये परमात्म रूपाने भरलेला आहे. एकदा तुझं रूप पाहायचंय रे. त्यागी क्रिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाये कवेळ, तरी तू अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. ही नामदेवांची गोड वाणी ऐकली तर चैतन्य सामर्थ्य पाहिलं. कूर्मदासानं मनोमन ठरवलं की हेच आपले सद्गुरू.

हरवलं की हेच आपले सद्गुरु. त्या गर्दीतून तसंच सरपटत पुढे येऊ लागला नामदेवांचं दर्शन घेण्यासाठी. पण कसं शक्य होत होते, तशीच गर्दी भेदत पुढे आला पण मान वर करून नामदेवांच्या मुखाकडे काही पाहता आलं नाही. नामदेवांच्या चरणांचंच दर्शन घेता आलं. कीर्तन संपलं, मंडळी निघून गेली आणि ज्या स्थानावर उभं राहून नामदेवांनी कीर्तन केलेलं तिथे हा आला. त्या मातीत आपलं शरीर घोळवलं, नामदेवांच्या चरणांची धूळ आपल्या देहाला लावून घेतली आणि निश्चय केला. नामदेवांनी सांगितलंय तसं आपणही पंढरीला जायचं. कुर्मदास पैठणहून पंढरपूरला जाणारा रस्ता आहे तिथपर्यंत सरपटत आला. वारकरी पंढरपूरला चाललेले हा विचारायचा, मला नेता का हो तुमच्या बरोबर? अरे तुला रे कसं न्यायचं? हा म्हणायचा, मला गोणपाटात घाला, पाटकुळीला मारा, मी तुमच्याकडे काही मागणार नाही. पण कोणी काही सहाय्य करेना. ह्यानं बायबापड्यांना विचारावं तर त्या म्हणायच्या, अरे आमच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे. हा म्हणायचा, पण ज्ञान मला, टोपलीत घाला डोक्यावर घ्या. अरे नेलं असतं पण तुझं वजन किती, नाही रे जमणार. खरं याला न्यायची कोणी हिम्मतच करेना. तसाच सरपटायला लागला पण वारी संपून गेली, जीव व्याकुळ झाला, आता काही शक्य नाही, प्राण कंठाशी आले. भगवंताला हाक मारली, धाव रे देवा धाव धाव. तेवढ्यात त्याला छकड्याच्या घुंगरांचा आवाज आला. ती गाडी त्याच्यापाशी येऊन थांबली. गाडीवान उतरला, म्हणाला, अरे कोण रे बाबा तू, या जंगलातून असा सरपटत चाललायस? लांडगे कोल्हे कुत्रे, तुला भय नाही वाटत? भय ते कशाचं? जेव्हा भगवंत माझ्या सोबतीला आहे तेव्हा भय ते कशाचं? ह्यानं विचारलं, तू रे बाबा कोण? मी व्यापारी आहे, माझं नाव विठू खिस्ती आहे.

व्यापारी आहे. माझं नाव विठू खिस्ती. ह्यानं विचारलं कुठे चाललास. चाल तिथं माझं खाली उतरवलं आणि दुकान लावलं. दुकान लावता संच लक्षात आला वर्षभर गावोगावी फिरत

तोपर्यंत तू पाहायला ही चंद्रभागा कशी रे ओलांडू. वर्ष लोटलं होतं तशी पुढची वारीही आली होती. नामदेवांचं कीर्तन होतं. कीर्तनात नाचत होते तर त्यांनी टाहो फोडला. प्राण कंठन झाल्याशिवाय हे प्राण हा देह सोडणार नाहीत. भगवंता आता तूच मला दर्शन दे. कुर्मदासांनी टाहो फोडलेला. चालू कीर्तनात भगवंतांनी कुर्मदासांची ती हाक ऐकली. पितांबर कमरेला खोचला. चंद्रभागेमध्ये उडी मारली. पांडुरंग धावले तसे सगळेच संत धावले. चालू कीर्तन सोडून नामदेवांनीही पाठोपाठ चंद्रभागेमध्ये उडी मारली आणि तिथे आले. भगवंताने कुर्मदासांना मांडीवर घेतलं होतं.

कुर्मदासांना मांडीवर घेतलेलं पाहून नामदेवांनी भगवंताला विचारलं, पांडुरंगा, हा असा कोण रे तुझा भक्त की ज्याच्यासाठी तू माझं कीर्तन सोडून इथे आलास? नाम्या, तू याला नाही ओळखलंस? अरे हा तुझाच तर शिष्य आहे. नाही ओळखलं? माझा शिष्य कसं काय? अरे नाम्या, कीर्तनात नेहमी वरती नको रे पाहत जाऊस, कधीतरी पायापाशी पाहत जा. अरे हा पैठणहून आला इथपर्यंत फक्त तुझा शब्द शिरोधार्य मानून, आता तरी याच्यावर कृपा कर नाम्या. नामदेवांनी कुर्मदासांच्या मस्तकावर हात ठेवला. भगवंताचं चराचरात भरलेलं रूप कुर्मदासांनी पाहिलं. भगवंतानं स्वतः कुर्मदासांना चंद्रभागेचं स्नान घातलं. चंद्रभागेकरिता स्नान, तुझे दोष पळती रानो रान. भगवंताच्या मांडीवरच कुर्मदासांनी देह ठेवला. लवळला अजूनही कुर्मदासांची समाधी आहे. वारीमध्ये दशमीच्या दिवशी वारकरी लोक कुर्मदासांचं दर्शन घेण्यासाठी लवळला थांबतात. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. कुर्मदासांनी तर हातपाय नसतानाही पंढरीची वारी केली, आणि आम्ही हातपाय असूनही वारी करत नाही. असो, सद्गुरूंच्या एका शब्दाखातर आणि भगवत प्रेमासाठी कुर्मदास निघाले, आणि भगवंतालाच लवळपर्यंत त्यांनी खेचून आणलं. अशा या कुर्मदासांना शतशत प्रणाम. सद्गुरूंचा हा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराजही पूर्वपदामध्ये म्हणतात.

0: श्रोते हो आदर्शी आणि आपण आताच कीर्तन ज्ञानदा बुरसे पंडित टिटवाळा यांनी त्यांना सोनवणे ना हार्मोनियमला होते श्री सदानंद त्र्यंबकेश्वर. रेडिओ विश्वास 90.8
1: मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपलं खानदेश आपली माणसं.